खरी गंमत आहे. जरा डोळे मिटून कल्पना करा, इतर वेळी आपण मंदिरात जातो, देवापुढे हात जोडतो, देवा मला हे दे, माझं अमुक अमुक कर, काहीतरी आपणच मागत असतो. या पहाटेच्या वेळेला, काकड आरतीच्या वेळेला आपण नाही मागत, इथे चित्र पूर्णपणे बदलतं. कारण आपल्या दृष्टिकोनातून मग ते एक तान्हबाळ असतं. अनेक मंडळींना पूजा करताना सुद्धा तुम्ही बघाल ना, तर अगदी खूप नाजूकपणे त्याच्यावरची धार, ते पाणी कोमटच असेल, ते खूप कडक नसेल, ते किती जोरात भस्कन होतायचं, किती हळुवारपणे होतायचं, ते खूप आतून येत असतं. हे कोणी शिकवलेलं नसतं, हे कोणी सांगितलेलं नसतं, पण ते चोळणं, ते अभिषेक घालणं, आंघोळ करणं, उठवणं, या सगळ्यामध्ये तो भाव एकवटलेला असतो. जशी एक आई आपल्या लहान बाळाला सकाळी उठवताना त्याच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवेल, अंगावरचं पांघरूण नीट करेल, लाडाने हाक मारेल, एकदा नाही चार चार वेळेला हाक मारेल, मध्येच जाईल, पुन्हा येईल, पुन्हा हाक मारेल, अगदी त्याचप्रमाणे आपण पुन्हा पुन्हा हाक मारणं, या काकड आरतीचा एक तो सगळा प्रवासच त्या पद्धतीचा असतो. त्यात येणारी भजनं, त्यात येणारे अभंग हे आळवून, म्हणजे धसकन उठवून झोपमोड करणारे नसतात, हळुवारपणे असतो त्याच्यात. आणि मग ते सागरसंगीत पूजन, मग काकडा लावणं आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू, पुढचं अजून एक रचना ऐकू आणि मग त्याच्याकडे वळू.

अनेक ठिकाणी काकड आरती असते, काकड आरती असते असं आपण म्हटलं, ज्या मंडळींना काकड आरती माहिती नाही तर काकडा काय? जुन्या काळात जेव्हा आजच्यासारख्या पेटत्या मेणबत्त्या कापूर चकचकीत दिव्यांची सोय नव्हती तेव्हा काय करायची मंडळी, तर कापसाची किंवा स्वच्छ कपड्याची एक जाडसर वात तयार करायची, ती साजूक तुपात किंवा तिळाच्या तेलात छान भिजवायची आणि तिची एक मोठी मशाल वजा ज्योत व्हायची. या तुपात भिजवलेल्या ज्योतीलाच काकडा म्हटलं जायचं. पहाटेच्या काळोखात जेव्हा आपला बाळ देव झोपेतून नुकताच उठतोय तेव्हा त्याच्या बाळ रूपाला कुठलीही वाईट नजर लागू नये म्हणून त्या काकड्याच्या दिव्याने देवाला अत्यंत हळुवारपणे ओवाळलं जायचं आणि या काकड्याच्या दिव्यावरूनच पहाटेच्या मंगलविधीला नाव पडलं काकडारती. वारकरी आणि वैष्णव संप्रदायात ही प्रथा शतकानुशतके अशीच अखंड चालत आली. काकड्याने ओवाळलं पुढे हळुवार उठवायचं, कोमट पाण्याने स्नान करायचं, छान मऊसूत कापडाने पुसून सुंदर कपडे अलंकार चढवायचे, आरशामध्ये प्रतिबिंब दाखवायचं. तुम्ही अनेकदा पंढरपूरचा व्हिडिओ पाहिला असेल, सगळं आवरल्यानंतर तिथे आरसा दाखवला जातो, नाही सगळीकडेच म्हणजे दाखवला जातो, पण तुम्ही कदाचित, कारण तो व्हिडिओ जास्त व्हायरल होतो आषाढीच्या वेळेला, तर होतोच होतो. मग गोड नैवेद्य भरवायचा, मग दुपारी भोजन, मग विश्रांतीची वेळ, पडदा लावून झोपवायचं आणि रात्रीसुद्धा पुन्हा हळुवार गाणी गात शेजारती करून निजवायचं. प्रत्येक प्रहराचं वेगळी पद्धत आहे, नाही का? इथे जी जी मंडळी एकरूप झाली आहेत ना, कधी त्यांच्याकडे पाहिलेत का तुम्ही? त्यांच्या चेहऱ्यावरील अष्टभाव जागृत झालेले तुम्हाला दाखवतील. ही एकरूपता म्हणजे ज्ञानीयांनी नामयांनी जी म्हटली तीच एकरूपता. की फक्त त्यांची अष्टौप्रहर असायची आपली त्या वेळेपुरती होते, मग पुन्हा कधी आठवण होते? गाडीत बघा, गाडीत मग छोटीशी मूर्ती असते, पण मग त्या पण बाप्पाला किंवा त्या दैवताला ऊन लागू नये म्हणून त्याच्यावरती आपण काहीतरी टाकतोच की. ती भावना तीच आहे ना. ओके, पुढची रचना ऐकूया.

काकड आरतीच्या परंपरेला एक अतिशय खोल अर्थ लपलेला आहे. पालकाच्या भूमिकेत गेल्यानंतर आपोआप जबाबदारी खांद्यावर येते आणि जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर मग आपण दुःख कुरवाळीत बसतो का? पाल्याचं करताना कोणी बघतं का कुणाला दाखवायचं आहे का असं काही होतं का? तो भावच येऊ शकत नाही. मग जे संतांनी म्हटलंय तसा आपोआप अहंकार तेवढा वेळ बाजूला सारून आपण ती कृती करतो. तेवढा वेळ तरी हलकं वाटतं, एक प्रसन्न शांतता अनुभवता येते. एका आणखीन गीतानंतर आपण वळणार आहोत. जे आपण गेल्या दोन कार्यक्रमात केलं तसंच याच गोष्टीच्या वैज्ञानिक किंवा आरोग्यात्मक बाजूकडे. नक्की ऐका.

अनेक उत्तम नियम धर्माच्या चौकटीत गुंफून दिलेत. पहाटे 4 ते 6 या वेळेत विज्ञानात किंवा आयुर्वेदात ब्रह्ममुहूर्त म्हणतात, आणि त्या काळात वातावरणात अत्यंत शुद्ध ओझोन वायू असतो, हवेतील प्रदूषण 0% असतं, आणि विज्ञानानुसार यावेळी आपल्या शरीरात वेगवेगळ्या संप्रेरकांचं संतुलन नैसर्गिकरित्या उत्तम होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या प्रतिमेकडे वात्सल्यभावाने पाहतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये सुद्धा एक ऑक्सिटोसिन नावाचं लव हॉर्मोन स्त्रवतं, ज्याच्यामुळे मानसिक ताणतणाव भीती झपाट्याने दूर होते. आरतीमधील किंवा अभंगांच्या वेळेला वाजवले जाणारे टाळ, मृदुंग, शंखनाद, घंटेच्या निनादामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिकंपनामुळे मेंदूचे दोन्ही भाग संतुलित होतात, ज्याला आधुनिक विज्ञानात साऊंड थेरपी म्हणतात. स्तोत्र वगैरे जी म्हणतो आपण बऱ्याचदा, ह्यामुळे अमुक झालं, त्यावेळेला जिभेची जी हालचाल होते, जीभ टाळूला स्पर्श करते, आणि त्याच्यामुळे मज्जासंस्थेतली अत्यंत महत्त्वाची वेगस नर्व ही उत्तेजित होते, आणि त्याच्यामुळे हृदयाचे ठोके, रक्तदाब नियंत्रित राहतो. वेगवेगळ्या गोष्टी इथे खरं तर आपल्यासाठी होतात, म्हणजे आपण देवाला जागृत करणं हे महत्त्वाचं असतं का वैज्ञानाच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला पूर्ण ऊर्जेने जागृत करणं हे त्यातनं घडत असतं.

पोज देऊया आपण. अनुया देवळे, सुनीता निमकर, जगन्नाथ केदारे, अविनाश दिवेकर, काशीनाथ पाटील, क्रांती बनसोडे, भगवान बनसोडे, सुधाकर जाधव, बाळासाहेब कुंभार, आत्माराम कराडे, चंद्रकांत मयेकर, गौतम भिंगारडे यांच्याकडून दूरध्वनीवरती संपर्क होऊ शकला. अनेक मंडळींचे फोन एकाच वेळेला चालू होते खरं तर, म्हणजे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. व्हॉट्सॲपद्वारा सुभाष चव्हाण, प्रमोद चिंचोलकर, दिनकर व मनीषा शिखरे, मधुसूदन जोशी, प्रकाश जोशी, रवींद्र शेणॉय, रत्नाकर भालेकर, विठ्ठल मसलेकर, शिरीष बेलसरे, मंगेश जोशी, आनंद कानडे, वृंदा जाधव, विनय जोग, जयेंद्र शहा, संजीव भुरे, नील, डॉक्टर संजय सिंग राजपूत, किशोर पेडणेकर, सुरेश बावकर, गोपाळ मेडेकर, श्रीपाद जोशी, ओंकार काटकर, राजश्री कुलकर्णी, गौतम भिंगारडे, आनंद मोकाशी, कांचन रानडे, पंकज मोहोड, जयंत बर्वे, आबा पाटील, चित्रा कर्वे, विश्वनाथ छत्रे, सुधीर दत्त मुणगेकर, कलावती व विनोद वैती, चंद्रशेखर मुळेकर, कल्पना राजूवारे, सुधाकर जाधव, वर्षा भावार्थी, दीपा राजूवारे, कल्पना राजूवारे, दीपा, मिलिंद शेट्टे, किरण चौधरी, सुनील म्हात्रे, जागृती म्हात्रे, वैष्णवी खुटले, लक्ष्मण अत्रे, सुरेखा पाटील, मधुसूदन व मेघना आठवले, संजय पाटील, श्रुती, श्रीकांत भावे, श्रीकांत गोखले, चैतन्य अत्रे, चंद्रशेखर भाटवडेकर, अर्जुन परब, अनिल गावडे, सुरेखा पाटील, विजय देवरे, स्वाती कुलकर्णी, आत्माराम खराडे, प्रबोध कुटुंबे, प्रज्ञा मानकामे, के जे कामत, सुवर्णा चौगुले, प्रिया पाठक, राजेश दुतुंडे, विनायक गोडसे, सुजाता जोशी, निशा लोहार, विजया शिरपूरकर, निनाद हुनराव, प्रमोद राऊत, सतीश मगर, राजू कारळे, अविनाश दिवेकर, सुहास कुलकर्णी, राजेंद्र मणिराम म्हात्रे, अनुपमा व उमाकांत गोलतकर, प्रदीप कुमार कोटलवार, हिंदूराव शेवाळे, शिवाजी दळवी, नीलांबरी कुलकर्णी, वीणा नाडकर्णी, ईश्वरदास शेट्टी, श्रीप्रकाश वाघ, गौरी केतकर, दीपा पालकर, लक्ष्मी मडकईकर, अनंत काळे, महेंद्र विठ्ठल चव्हाण, रघुनाथ बळीराम पाटील, रवी आघाणे, रवींद्र जोशी, मधुकर रुपनवर, स्मिता व विवेक नेवाळकर, सुधीर कांदळगावकर, श्रीनिवास हिंगणे, सुप्रिया सागवेकर, उमा म्हात्रे, मुरलीधर रौंदळ, निशिकांत जोशी, सीमा पटवर्धन, नित्यानंद पाटील, सुप्रिया रायकर आणि दिलीप वाणी. आणि म्हणजे इथे थांबलो आत्ता, जेवढी पोच घेऊ शकलो तेवढं. अजून आहेत मेसेज, त्यांना दुसऱ्या कार्यक्रमात नक्की पोच देणार. 5:54 झालेत, अजून शक्यतो 2 गीतांचा समावेश करायचा आपण नक्की प्रयत्न करू.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook in the sky, WhatsApp in life, man more calm, ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: सुप्रभात श्रोतेओ, सुप्रभात. आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरती तुमच्या सोबतीला आहे आज प्रसाद ठोसर. रेनबो फंडेमध्ये आज शुक्रवारची सुरुवात नेहमीप्रमाणे आपल्या शिरस्त्यानी नांदिनी, आणि त्यानंतर आजचा विषय येईलच पाठोपाठ.

0: हवामान वृत्तांत आपण ऐकूया. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 33° सेल्सिअस, सांताक्रूज इथं 32° सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 26° सेल्सिअस, सांताक्रूज इथं 27° सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं नोंदली गेली, कुलाबा इथं नाही, सांताक्रूज इथं 82%. आणि पावसाची नोंदसुद्धा सांताक्रूज इथेच 4.2 मिलीमीटर. येत्या 24 तासांसाठीचा अंदाज, अंशतः ढगाळ वातावरण राहील, कमाल तापमान 33° सेल्सिअस, किमान तापमान 27° सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवली. विशेष सूचना नाही. 6:15 होतील श्रोत्यो, व्यावसायिक संदेश आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या आपल्या संवादाकडे वळू.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: श्रोते हो, नाट्यसंगीताची मैफिल कारण नांदी झाले म्हटल्यानंतर पुढे नाट्यसंगीत येणार हे ओघाने आलंच. गेल्या शुक्रवारी आपण संगीत मत्स्यगंधाबद्दल बोललो होतो, या शुक्रवारी आपण नाटक घेतले नाही, ज्याच्या कथेबद्दल, ज्याच्या पाठीमागचे पडद्यामागचे त्यावेळची परिस्थिती, हे सगळे किस्से या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर ते नाटक पंडितराज जगन्नाथ, संगीत पंडितराज जगन्नाथ नावाचं. 4:30 वाजल्यापासून खरं तर तुमचे मेसेजेस येतात इथे. दिनविशेष सांगितला जातो. आज रक्षाबंधन आहे, राम कदम यांच्यावरती विशेष कार्यक्रम करता येईल अशी सूचना अगदी 4:30 वाजल्यापासून होत आहे. पण आपल्या FM गोल्डवरती 10 ते 1 पण कार्यक्रम असतो आणि दुपारी 2:30 ते 5 हे आपण मराठी गीतांचे कार्यक्रम ऐकतोच. आणखीन एक वेगळं दिनवैशिष्ट्य आहे आणि त्यानिमित्ताने आपण अगदी पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत गाणी गुंफलेली आहेत. त्याच्यातलं वैशिष्ट्य अगदी बरोबर 7 वाजता तुम्हाला लक्षात येणारच आहे. आत्ता आपण नांदी केली,

आणि पुढे पंडितराज जगन्नाथबद्दल बोलणार आपण, तर मग जय गंगे भागीरथी आदी यायला हवं, तिथून मग आपण सुरुवात करू.

सात वाजता कळणार म्हटल्यानंतर अनेकांना भुवया थोड्या हे झाल्या असतील, आणि तो भुंगा ठेवून कशाला, आपल्याला गीतांचा आनंद अगदी मनसोक्त घेता यावा, त्यामुळे सस्पेन्स आपण नको ठेवूया. विश्व संस्कृत दिवस मानला जातो आणि हा तिथीनी येतो. श्रावण पौर्णिमेला आपल्याकडे विश्व संस्कृत दिवस मानणं, त्या संदर्भातलं बरीचशी माहिती, म्हणजे अनेकांना हे नवीन असेल कारण जे दिनविशेष आले त्याच्यामध्ये याचा उल्लेख नक्कीच नव्हता. आणि त्यानिमित्ताने आपण पहिल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा गीतांची गुंफण केलेली होती, आत्तासुद्धा त्याच पद्धतीनं केले. संस्कृत प्रचुर पंडित असणाऱ्या पंडितराज जगन्नाथ यांची गोष्टच आपण निवडले, आणि त्यानिमित्ताने या नाटकातील किंवा विद्याधर गोखले यांच्या दुसऱ्या नाटकातील, त्याच्यामध्ये रेलचेल संस्कृतची पण असायची आणि उर्दूची पण असायची, आणि या नाटकाचा विषयच तो होता, त्याच्यामुळे संस्कृत शब्दांचा समावेश असलेली गीतं ही आपण निवडलेली आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण त्याचाच प्रयोग करणार, फक्त त्यावेळेला नाट्यपदन असतील. विद्वत्ता आणि प्रतिभा ही कुठल्याही एका प्रांताच्या सीमेत कधीच सामावून राहू शकत नाही आहे. पंडितराज जगन्नाथ हे त्याचं उत्तम उदाहरण. ही खरी घडलेली घटना त्याच्यानंतर त्यातलं नाट्य हेरून त्याला मंचित केलं गेलं. हे प्रत्यक्षात घडलेलं होतं, ते घडलेलं वेगळं होतं,

त्याच क्रमाने आपण घेत नाही. गेल्या वेळेला मत्स्यगंधाच्या बाबतीत सुद्धा आपण ते बघितलं की धीवर राजांनी अट घालण्याच्या ऐवजी स्वत सत्यवतीनेच ती अट घालणं, इथेच नाट्य फुलतं, इथेच संघर्ष वाढतो, याला लिबर्टी म्हटलं जातं. तसंच आपल्याला पंडितराज जगन्नाथच्या प्रत्यक्षातल्या कहाणीपेक्षा एक नाट्य कुठे उमगेल, आजच्या प्रेक्षकांना कसं रिलेट होईल, या पद्धतीनं ते मांडलं गेलं. त्या संदर्भात आपण बोलणार. हे कोण होते? हे तैलंगण प्रदेशातले प्रकांड संस्कृत पंडित होते. त्यांचं पांडित्य आणि त्यांच्या कवित्वाची हवी तशी कदर होत नाही हे दिसताच ते जयपूर राजाच्या आश्रयाला गेले. तिथे मानसन्मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली आणि तिथून त्यांच्या गगनभरारी घेणाऱ्या प्रतिभेला तिथला अवकाश थिटं पडत होतं. आणि मग मुघल दरबारातून थेट दिल्लीहून जगन्नाथांना बोलावणं आलं. शहाजहान बादशहा, त्याने दिल्लीमध्ये एक अभूतपूर्व वादसंवाद काव्यशास्त्र विनोद, त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टींचं असं आयोजन केलं जायचं. मग विविध धर्मातील तत्त्वज्ञानाचा, त्यातल्या श्रेष्ठत्वाचा वादविवाद आणि त्याचा एक निर्णय, त्यातलं द्वंद्व, हा खरं तर बादशहाचा हेतू होता. आणि तिथेच पंडितांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एका भव्य नाट्याची ती नांदी घडली. त्या नाट्यातील पदं येणारच आणि आपण व्यावसायिक संदेश किंवा आपले जे प्रोमोज असतात त्याच्यानंतर विद्याधर गोखलेंच्याच दुसऱ्या नाटकातील पदांचाही आपण समावेश करणार. म्हणजे एकाच स्वरातील पदं न ऐकता आपल्याला विविध स्वरातील पदांचा आनंद घेता येईल.

0: नाही ना, तुझे जादूगार आहे. भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातील आपण पद ऐकलं. पंडितराज जगन्नाथ याच नाटकातील हे पद होतं. प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातील या नाटकातील पदांचा समावेश आपण करूच. सुवर्ण तुला या नाटकातील पदांचा सुद्धा समावेश करू. का सुवर्ण तुला का आधी? कारण 24 तासांच्या अंतरात आलेली ही दोन नाटकं होती. एका दिवशी पंडितराज जगन्नाथ, दुसऱ्या दिवशी सुवर्ण तुला. मग त्या बाबतीत सुद्धा आपल्याला बोलायचंच आहे उत्तरार्धात, एकदा कथानक सांगून झाल्यानंतर. खरं तर ज्या पद्धतीनं बादशहानं बोलावणं पाठवलेलं सगळ्या विद्वानांना, आणि मग त्या धर्मसभेत वैदिक धर्माची, हिंदू धर्माची पताका कोणाच्या खांद्यावर ठेवायची, कोण आपलं प्रतिनिधित्व चांगलं करू शकेल, आणि मग सगळ्या विद्वानांनी एकमुखाने जगन्नाथाची निवड केली. जगन्नाथराव गेले तिकडे. ज्या वेळेला त्यांना स्पर्धेच्या संदर्भातली सगळी माहिती मिळाली की दुसऱ्या धर्माच्या संदर्भातली, आपल्या संदर्भातली तत्वज्ञानं आणि यांच्याविषयी वादविवाद आहे, त्यावेळेला त्यांनी 1 वर्षाची मुदत मागून घेतली. आता 1 वर्षाची मुदत म्हणजे सगळ्यांनी खरं तर ज्या प्रतिनिधीला इकडनं मोठ्या विश्वासाने पाठवलेलं होतं त्याने तिकडे 1 वर्षाची मुदत मागून घेतली आणि बादशहाने सुद्धा ती दिली. पण सगळ्यांना उत्सुकता त्याच्यामुळे ताणली गेली की ही 1 वर्षाची मुदत का मागून घेतली आहे, कशासाठी मागून घेतली आहे. मी सुद्धा आता उत्सुकता थोडीशी ताणणार आहे, कारण 6:30 पुन्हा व्यावसायिक संदेश आहे आणि व्यावसायिक संदेशानंतर एक पद तुम्हाला ऐकवून मग ही 1 वर्षाची मुदतीचं काय प्रकरण आहे याच्याबद्दल सांगेन. 1 वर्षाची उत्सुकता एवढं नाही आहे आपल्याला, किती 3 मिनिटांचा फक्त कालावधी, त्याच्यानंतर लगेच सांगणार मी.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
6: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
5: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

पंडित जगन्नाथांनी एक वर्षाचा कालावधी का मागून घेतला? ही उत्सुकता त्यावेळच्या सर्वच विद्वानांमध्ये होती, दरबारामध्ये होती. तर त्याचं कारण मुख्य असं होतं, पंडितांना आपल्या धर्माबद्दल, आपल्या धर्मग्रंथांबद्दल, तत्त्वज्ञानाबद्दल पूर्ण माहिती होती आणि त्याच्यावर विश्वासही होता. पण जिथे आपल्याला स्पर्धा करायची आहे तिथे समोरची बाजू काय आहे, दुसऱ्या पक्षाची भूमिका काय आहे, त्यांचे धर्मग्रंथ, त्यांची भाषा, मग फारसी, अरबी, या सगळ्यावरती आपण शिकायला हवं हे त्यांच्या मनाने घेतलेलं आणि एक वर्षभरात त्यांनी त्याचाही अभ्यास केला. वाद करायचा असेल तर आपल्याला समोरची बाजू माहिती पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी हे एक वर्षाची मुदत मागितलेली होती. आणि मग ज्या वेळेला एक वर्षाची मुदत पूर्ण झाली, त्यांनी भाषेवरती, त्यांच्यातल्या तत्त्वज्ञानावरतीसुद्धा प्रभुत्व मिळवलं, त्यावेळेला वादविवादामध्ये राजाचा पुत्र थोरला दाराशुकोह हा जज असणार होता, न्यायाधीश असणार होता. दाराशुकोह हा स्वतःसुद्धा उपनिषदांचा अभ्यासक आणि दोन्ही धर्मांकडे अत्यंत संतुलित दृष्टीने पाहणारा निष्पक्ष विचारवंत. एक वर्षाच्या कालावधीत पंडित जगन्नाथांनी अहोरात्र मेहनत करून फारसी भाषेवर प्रभुत्व मिळवलं, वादविवादाचा दिवस उजाडला आणि जगन्नाथांनी आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याने, कवित्व शक्तीने, प्रज्ञेने नव्याने प्राप्त झालेल्या फारसी भाषेच्या बळावर प्रतिपक्षाचे सगळे युक्तिवाद

मधून मोडून काढले. दारा शुकोह आणि शहाजहा बादशाह थक्क झाले आणि या दणदणीत विजयानंतर बादशाहने जगन्नाथांना पंडित राज या सर्वोच्च किताबानं सन्मानित केलं. एका दाक्षिणात्य विद्वानाचा मुघल दरबारात डंका वाजवला गेला. त्यांची विद्वत्ता त्यांचं व्यक्तिमत्व पाहून बादशाह इतके प्रभावित झाले प्रत्यक्षात ते इतके प्रभावित झाले की आपल्या मुलीचा विवाह त्यांनी पंडित राजांशी लावून दिला. पुढाकार स्वतः बादशाहने घेतला होता. मुघल दरबारात पंडित राजांचं स्थान अत्यंत वरच्या दर्जाचं बनलं आणि त्यामुळे त्यांच्या गावे इनाम म्हणून गावं मिळाली. पण इथेच ते नाट्य होतं. आंतरधर्मीय म्हणूया, आंतरजातीय म्हणूया, एका विद्वानाने दुसऱ्या धर्मातल्या कन्येशी विवाह करणं हे तत्कालीन त्या समाजाला अजिबातच रुचलं नाही. आणि मग काशी ही संपूर्ण देशातल्या पंडितांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली, वाईट टाकलं. ज्या विद्वानाला कालपर्यंत डोक्यावर घेतलं होतं त्यालाच जननिंदेचा सामना करावा लागला. काळाचं चक्र फिरलं आणि ज्या वेळेला शहाजहानंतर औरंगजेब गादीवरती बसले तेव्हा पंडित राजांचे सगळं इनाम बरखास्त झालं. दरबारातला मान सन्मान संपला. नशिबी केवळ टोचणे आणि उपेक्षा राहिल्या आणि मग ते आपल्या पत्नीसह इनाम मिळालेलं गाव सोडून वाराणसीला आले, काशीला आले. काशीला सुद्धा रोष कमी नव्हता. तिथे सुद्धा धिक्कार, तिथे सुद्धा जननिंदा, तिथेही वाईट टाकण्याचं दुःख त्यांना सहन करावं लागलं. आणि मग तिथे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, आपला देह गंगा मातेला अर्पण करायचा. त्याच्यापूर्वी गंगेच्या घाटावर बसून त्यांनी एकामागोमाग एक श्लोक रचायला सुरुवात केली. तसतशी गंगा त्यांच्या जवळजवळ यायला लागली. ती गंगा स्तुती, त्याला गंगा लहरी म्हणून ती प्रसिद्ध आहे. ते श्लोक म्हणत होते, अद्भुत चमत्कार घडत होता. गंगेचं पाणी एक एक पायरी वरती येत होतं. उपस्थितांचे डोळे विस्फारले होते. आणि जय गंगे भागीरथी अशा उच्च कोटीच्या भक्तिरसानं नटलेल्या काव्याची निर्मिती होत 51 श्लोक पूर्ण झाले. 52 श्लोकाच्या शेवटी गंगेनं उचंबळून प्रचंड लाटेला पंडित राजांना त्यांच्या पत्नीला आपल्या उदरात सामावून घेतलं. या अद्भुत आणि कारुण्यमय घटनेचं गारुड पुढे कित्येक शतक कवी मनांवर राहिलं. दासगुणूंनी, ज्यांनी श्री गजानन विजय ग्रंथ रचला, त्यांनी सुद्धा श्री जगन्नाथ पंडित या नावाने या आख्यानावरती कीर्तनरूपी रचना केले. आणि 1960 साली ज्या वेळेला मराठी रंगीत संगीत रंगभूमीला थोडीशी उतरती कळा लागली होती त्यावेळेला विद्याधर गोखलेंच्या नजरेतून यातलं नाट्य, यातलं कारुण्य हे सुटलं नाही. बरं, त्यांची संस्कृत आणि उर्दू दोन्ही भाषांवरती अफाट प्रभुत्व आणि त्याच्यामुळे संगीत पंडितराज जगन्नाथ या नाटकाची रचना झाली.

0: त्यावाने घेणं गरजे. खरं तर ज्यावेळेला नाटक आलं त्यावेळेला नाट्यमय घडामोड रंगमंचाच्या मागेसुद्धा घडत होती. विद्याधर गोखले यांनी एकाच वेळेला दोन नाटकं त्यांची येत होती. एका बाजूला ललित कलादर्शासाठी अत्यंत गंभीर ऐतिहासिक शास्त्रशुद्ध पंडितराज जगन्नाथ आणि दुसऱ्या बाजूला दि गोवा हिंदू असोसिएशनसाठी हलकंफुलकं खेळकर पौराणिक संगीत सुवर्ण तुला. 9 ऑक्टोबर 1960 पंडितराज जगन्नाथचा पहिला प्रयोग आणि 24 तासात 10 ऑक्टोबर 1960 संगीत सुवर्ण तुलाचा पहिला प्रयोग. एका लेखकाची दोन भव्य संगीत नाटकं अवघ्या 24 तासांच्या अंतराने रंगभूमीवर येण्याचा हा मराठी नाट्यसृष्टीतला पहिला आणि एकमेव चमत्कार होता. त्याच्यानंतर सुद्धा आत्तापर्यंत काही त्या संदर्भात घडलेलं नाही. आणखीन या दोन नाटकांच्या चुरशीबद्दल सांगतो पण पुन्हा वेळ व्यावसायिक संदेशाची.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

सुवर्ण तुला मधल्या अंगणी पारिजात फुलला. एका बाजूला संगीतकार वसंत देसाई, त्यांच्या जोडीला प्रसाद सावकार आणि भालचंद्र पेंढारकर, दुसऱ्या बाजूला छोटा गंधर्व आणि पंडित राम मराठे यांनी दोघांनी मिळून संगीतबद्ध केलेलं सुवर्ण तुला. दोन्ही संस्थांचे कलाकार अहोरात्र तालमी करत होते आणि विद्याधर गोखले दोन्ही तालमींच्यामध्ये धावपळ, ते दोन्हीकडे तेवढंच लक्ष देत होते. लागोपाठच्या दोन प्रयोगांमुळे खरं तर संपूर्ण नाट्यसृष्टीमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हितचिंतकांमध्ये स्पर्धा. म्हणजे ही झाल्यानंतर चिंता ज्यांना वाटते त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धा. कट्ट्यावरती, वर्तमानपत्रात पैजा लागल्या, कुठलं नाटक जास्त चालणार, पंडितराज की सुवर्ण तुला. आणि एका बाजूला जयगंगे भागीरथी, दुसऱ्या बाजूला अंगणी पारिजात. पण या सकारात्मक स्पर्धेचा परिणाम असा झाला की दोन्ही नाटकं तिकीट खिडकीवरती सुपरहिट ठरली. एका 24 तासाच्या अंतराने आलेल्या दोन नाटकांनी शांत झालेल्या मराठी संगीत रंगभूमीला अशी काही नवसंजीवनी दिली की पुन्हा एकदा प्रेक्षक नाट्यगृहांकडे खेचले गेले. विद्याधर गोखले मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त राजे बनले आणि पंडितराज जगन्नाथ ही अमरगाथा मराठी माणसाच्या मनात कायमची कोरली गेली.

पोज देऊया आपण श्रोत्यांना. अनुया देवळे, अनंत महाजने, विठ्ठल देशपांडे, महेंद्रभाई आगाशीवर्ण, वसुमती ठोसर, लीलाधर रांगणेकर, निशा लोहार, अविनाश दिवेकर, मंदा पेडणेकर, दीनानाथ पेडणेकर यांनी दूरध्वनीद्वारे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. नंदकुमार पाटील, विलास जोशी, सुनीता उत्तुरकर, प्रताप तेंडुलकर, हेमंत भालेकर, विलास बुरुंगले, शैलेंद्र व सोनल मेंढेकर, राजाराम कोर, सद्गुरु वाडी, रोहिणी कंदी, श्रद्धा नानल, प्रशांत मराठे, सुहास रिजबुट, सखराम राशिनकर, भूषण पाटील, प्रताप जाधव, स्मिता शिरोडकर, अशोक जाधव, रोहिणी बापट, सर्जेराव सावंत, विठ्ठल देशपांडे, अजय व सुनीता काणे, मंदा पेडणेकर, अंजली पाटील, प्रवीण मिस्त्री, राहुल अंबीर, संपदा संजय भाटोडेकर, कविता जोशी, किशोर पेडणेकर, मंगेश म्हात्रे, नंदकुमार चंदन, दिलीप वाणी, संजीव परब, कुमार बर्वे, महेश मंडपे, प्रभा माळवी, सुजाता जोशी, जगदीश गोंधळेकर, सुहास सरवटे, पंकज मोहोड, जयंत जोशी, सुभाष चव्हाण, प्रमोद राऊत, रवींद्र कुडाळकर, रामदास तांबे, मेघना आगाशे, आनंद परब, सुनील बर्वे, विश्वास चांदोरकर, रघुनाथ खनुकर, प्रफुल गोखले, प्रांजल व प्रदीप गुर्जर, दीपा पालकर, माधव वाघ, मंदा पेडणेकर, सुरेश भावकर, खनिका व रुपाली भगत, हरिश्चंद्र पाटील, आर्यन सोमवंशी, वासुदेवराव, मोहन कुलकर्णी, सुजाता जोशी, ईश्वरदास शेट्टी, अनिल आगाशे, श्रेय राऊत व कुटुंबीय, प्रशांत नाईक, स्मिता व विवेक नेवाळकर, चंद्रशेखर मुळेकर, सुनंदा पाटील, सूर्यकांत कुंभार, राजेंद्र येखे, के राघवकुमार, सी आर स्वामी, अनिल तांबे, जयंत बर्वे, एन एम पाटील, माधव मराठे, गणेश मगर, कमलाकर शेळके, बाळ वायंगणकर, संतोष पाटील. आणखीन मेसेजेस येत आहेत, त्याची पोच आपण पुढच्या कार्यक्रमात नक्की देऊ.

श्रोतेहो, आणखीन ज्या श्रोत्यांची पोज द्यायची राहिले त्यांची पुढच्या कार्यक्रमात आपण देऊ. 7 वाजतांची वेळ सुभाषित गुंजनम, अर्थातच लेखक आणि लेखन आणि निवेदन आदिती माधवन, सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. 7 वाजता आणि याही कार्यक्रमामध्ये तोच उल्लेख आहे ज्यावरती आपण अख्खा कार्यक्रम करतो आहे, विश्व संस्कृत दिवस. आत्ता सुभाषित गुंजनम.

आज श्रावण महिन्यातली पौर्णिमा. आजच्या दिवशी संपूर्ण भारतभर संस्कृत दिन साजरा केला जातो. या संस्कृत दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या सुभाषितात आपण आपल्या सर्वांच्याच आयुष्याशी, रोजच्या धावपळीशी जोडलेला जो विषय आहे त्याबद्दल बोलणार आहोत. तो विषय म्हणजे वेळ. आपण पैसे गमावले तर ते पुन्हा कमवू शकतो, एखादी वस्तू हरवली तर ती विकत आणू शकतो, पण गेलेली वेळ ती कधीच परत येत नाही. आणि हेच कटु सत्य सांगणारा हा संस्कृत श्लोक.

आपल्या आयुष्याचा एक लहानसा क्षणसुद्धा जगातल्या सर्व हिऱ्या माणकांनी, संपत्तीने किंवा सर्व रत्नांनीसुद्धा पुन्हा विकत घेता येत नाही. तुम्ही जगातली सगळी श्रीमंती पणाला लावली तरीही गेलेला एक सेकंद परत आणू शकत नाही. असा अमूल्य क्षण जो माणूस वृथा म्हणजे फुकट किंवा वाया घालवतो, तो त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करून बसतो. थोडक्यात सांगायचं तर वेळ ही जगातल्या कोणत्याही हिऱ्या मोत्यापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे, आणि ती वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःवरच केलेला मोठा अन्याय आहे. उदाहरण द्यायचं तर परीक्षेच्या आधीचा एक तास किंवा ट्रेन सुटायला उरलेली शेवटची काही मिनटं, या एका मिनिटाची किंमत काय असते हे ज्याची ट्रेन सुटली आहे त्यालाच विचारून पहा. मित्र हो, हा श्लोक आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाही बरं का, तर जागृत करण्यासाठी आहे. वेळ ही वाहत्या नदीसारखी असते. जसं आपण एकाच वाहत्या पाण्याच्या पात्रात दोनदा हात घालू शकत नाही कारण ते पाणी वाहूनच गेलेलं असतं, तसं आयुष्यातला प्रत्येक क्षण एकदा गेला की गेला. जर आपण वेळेचा आदर केला तर वेळही आपला आदर करते. आजचा क्षण आपल्या हातात आहे म्हणून आळस सोडून देऊन काहीतरी चांगलं शिकण्यात, चांगलं काम करण्यात आणि आपल्या प्रियजनांबरोबर आनंदात जगण्यात हा वेळ घालवला पाहिजे. आजकाल आपल्या हातातील स्मार्टफोन, सोशल मीडियाचा अतिवापर किंवा विनाकारण वेळ घालवण्याच्या सवयींमुळे आपले तासनतास कसे निघून जातात हे आपल्यालाही कळत नाही. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा देवाने दिलेली अनमोल भेट आहे. ती भेट निरर्थक गोष्टींमध्ये वाया न घालवता स्वतःच्या आणि इतरांच्या विकासासाठी वापरूया, कारण वेळ हीच खरी संपत्ती आहे.

0: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गणेशोत्सवामध्ये मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, मुख्यमंत्र्यांची सूचना. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित, मालिकेत भारताचा 1-0 असा विजय. आणि नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, मृतांची संख्या 389 वर. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसल्याचं सांगत ते म्हणाले,
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल मार्गदर्शन केलं. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागातून खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात आला. पुण्यातील खडकी शिक्षण संस्थेचे TJ महाविद्यालय तसंच अजिंक्य DY पाटील विद्यापीठात देखील या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाविषयी बोलताना माजी खेळाडू आणि पुण्यातील वेलॉसिटर बॅडमिंटन अकादमीमधील प्रशिक्षक प्रसाद गीते म्हणाले,
2: खेळ हा फक्त मेडल किंवा जिंकण्यापुरता मर्यादित नसतो. खेळ आपल्याला शिस्त, मेहनत, संयम आणि सातत्य शिकवतो. आज आपल्या देशात खेळाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अनेक वेळा खेळाकडे केवळ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून न पाहता एक करिअर ऑप्शन म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. ही विचारसरणी आजच्या युवा पिढीसाठी खूप महत्वाची आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांनी मोबाईल आणि स्क्रीन पासून दूर जाऊन मैदानावर वेळ घालवणं गरजेचं आहे. खेळाडू म्हणून मी अनेक चढ अनुभवले आहेत आणि आज कोच म्हणून नवीन पिढीला घडवण्याची संधी मिळते ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
0: रिदमिक्स जिम्नॅस्टिक्समधील महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू किमया कार्ले हिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
3: आज जो खेलो इंडिया युवा संवाद का प्रोग्राम हुआ उसमें मेरे जैसे सभी खिलाड़ियों को आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने बहुत प्रोत्साहन दिया. भारत के स्पोर्ट्स इकोसिस्टम में अधिक प्रगति हो रही है. खेलो इंडिया

0: टॉप स्कीम जैसे इनिशिएटिव्स, इनसे मैं उम्मीद करती हूँ कि भविष्य में हम भारत का नाम सभी स्पोर्ट्स में रोशन करें।
1: आगामी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी भाविकांना वाटण्यात येणाऱ्या प्रसादाची शुद्धता जपावी, तसंच अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। उत्सव काळातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते। फटाके तसंच लाऊडस्पीकरच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी। गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सामूहिक जबाबदारी आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते। व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। या कालावधीत या चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मराठी भाषा शिकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। बहीण भावाचं पवित्र नातं जपणारा राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। हा सण भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधाबरोबरच भावंड, मित्रपरिवार आणि समाज यांच्यातील जिव्हाळा, आदर आणि परस्पर जबाबदारीच्या भावनेचं प्रतीक आहे, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण काल कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगर टाकून असलेल्या बोटी कालच्या दिवशी पुन्हा समुद्रात मार्गक्रमण करतात। यावेळी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं अल्पवयीन बालिकेवर अत्याचार आणि हत्येची घटना नुकतीच घडली होती। या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल भेट घेतली। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल अशी ग्वाही पवार यांनी दिली। अमरावती इथं नुकत्याच रुग्णालयाला आग लागून 3 अर्भकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे। येत्या 2 आठवड्यात या दुर्घटनेबद्दलचा अहवाल सादर करावा असे निर्देश आयोगानं दिले आहेत। नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमधल्या पाणी प्रश्नावरून संतप्त विद्यार्थ्यांनी काल रात्री रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केलं। गेल्या 2-3 वर्षांपासून वसतिगृहात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण काल अहिल्यानगर इथं झालं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते मान्यवरांना गौरवण्यात आलं। ज्येष्ठ लेखक संपादक उत्तम कांबळे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। सायबर गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती मोहीम राबवली जाणार आहे। जिल्ह्यातल्या 849 ग्रामपंचायतींमध्ये पुढील महिन्यात ही मोहीम राबवली जाईल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीमध्ये एका बैठकीत दिली। कोलंबो क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित राहिला। प्रथम फलंदाजी करताना भारतानं 9 बाद 503 धावांवर डाव घोषित केला होता। त्यानंतर भारतानं पहिल्या डावात 213 धावांची आघाडी घेतली। भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला होता। काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार खेळी करत 9 बाद 429 धावांपर्यंत मजल मारली। या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिका भारतानं 1-0 अशी जिंकली आहा। नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 389 वर पोहोचली असून 290 भारतीयांसह हजारो बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मदत आणि बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेण्याचे आणि त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न भारतीय प्रशासनानं तीव्र केले आहेत. आतापर्यंत तिबेट आणि नेपाळमधील प्रशासनानं 1500 अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे.

0: त्यापैकी अनेक जण परदेशी नागरिक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आतापर्यंत 84 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातली दूरसंचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल दिली. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू जनकपूर प्रवासासाठी 4 मिनी बसची व्यवस्था करण्यात आली असून 106 प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे प्रवासी आज सकाळी जनकपूर मार्गे भारत नेपाळ सीमेवर पोहोचणार आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. हवामान. राज्यात काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गणेशोत्सवामध्ये मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, मुख्यमंत्र्यांची सूचना. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित, मालिकेत भारताचा 1-0 असा विजय. आणि नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, मृतांची संख्या 389 वर, मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, वन मोर कॉम. इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे, म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे.
2: सुप्रभात रसिक, सुप्रभात. आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती पुन्हा एकदा स्वागत. 7:20 होऊन गेले श्रोते. आज विश्व संस्कृत दिवस, त्या संदर्भात आपण सुभाषित गुंजनममध्ये सुद्धा ऐकलंच, त्याचाच इतिहास, त्यातलं महत्त्व या संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये. ज्या गीतांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण संस्कृत शब्दांचा, संस्कृत शब्द तसेही आलेले आहेत मराठीमध्ये, पण जे शब्द आपण मराठीत वापरत नाही, जे संस्कृतमधूनच वापरले जातात, अशा शब्दांचा समावेश असलेला गीतांचा आपण एक त्याची माळ गुंफलेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल.

विश्व संस्कृत दिवस नेमकं महत्त्व किंवा कधी सुरुवात झाली? 1969 भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं 1969 पहिल्यांदा केंद्र आणि राज्यस्तरावरती संस्कृत दिन साजरा करण्याची घोषणा केली. मग श्रावण पौर्णिमाच का, बाकीचे तर तारखेनी होतात, याला तिथीचीच का जोड आहे? कारण पूर्वीच्या काळी याच दिवशी याच तिथीला गुरुकुलांमध्ये नवीन शिक्षणाच्या सत्राची सुरुवात व्हायची. विद्यार्थी त्या दिवशी उपाकर्म किंवा श्रावणी संस्कार करून विद्याभ्यासाला प्रारंभ करायचा.

म्हणून हा दिवस संस्कृत दिन. ऋषींना संस्कृत साहित्याचं मूळ स्त्रोत मानलं गेलंय, त्यामुळे याच दिवसाला ऋषी पर्वसुद्धा म्हणतात. आणि भाषेबद्दल म्हणायचं झालं तर आपल्याला माहिती आहे, सगळ्यात जुनी समृद्ध वैज्ञानिक भाषा मानली जाते, जिचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. शब्दांचा महासागर म्हणतात, 102.78 कोटी 5 दशलक्ष शब्दांचा प्रचंड शब्दसंग्रह जो जगात सर्वाधिक आहे. आपले वेद, उपनिषदं, भगवद्गीता, प्राचीन विज्ञान, खगोलशास्त्र, तत्वज्ञानाचे ग्रंथ हे सुद्धा सगळे याच भाषेत लिहिले गेलेत. आणि संस्कृत दिवसाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर केवळ इथेच नाही, भारतातच नाही, परदेशातही मोठ्या उत्साहानं हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं शाळा, महाविद्यालयं, संस्था विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. मग संस्कृत श्लोक पठण, वक्तृत्व, निबंध लेखन, संस्कृत नाट्यस्पर्धा, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानं, कार्यशाळा, संस्कृत कवी आणि लेखकांसाठी विशेष संस्कृत कवी संमेलनं, असं एक वेगळंच व्यासपीठ यानिमित्ताने अनेक ठिकाणी केलं जातं. आणखीन रंजक माहिती जर का शोधायची गेली तर ती सुद्धा भरपूर आहे. पुढच्या गीतानंतर ती सुद्धा सांगतो. संस्कृत भाषेविषयी आपल्याला माहितीच आहे, पण ती खूप जाणीवपूर्वक बघितलेली नसते, इतकंच.

संस्कृत भाषेविषयी रंजक माहिती असं आपण मगाशी म्हटलं. खरं तर अनेकांना अनेक व्हिडिओज आठवले असतील. कर्नाटकातलं संस्कृत गाव मत्तूर, त्या गावातले सगळे लोक आजही त्यांच्या दैनंदिन जीवनात केवळ संस्कृत भाषेचाच वापर करतात. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण एकमेकांशी संस्कृतमध्येच बोलतात. भारतात आजही सुधर्मा नावाचं दैनिक वृत्तपत्र संपूर्णपणे संस्कृत भाषेत प्रकाशित होतं. आपल्या आकाशवाणीवरून रोज संस्कृतमध्ये बातम्या प्रसारित होतात. एकाच गोष्टीसाठी शेकडो शब्द आहेत. उदाहरणार्थ पाणी, या शब्दासाठी संस्कृतमध्ये 100 अधिक शब्द आहेत. जल आहे, नीर आहे, तोय आहे, उदक आहे, याला इंग्रजीमध्ये फक्त एकच शब्द आहे. एकमेव भाषा जी बोलताना गाण्यासारखी एक विशिष्ट सूर किंवा नाद निर्माण होतो आणि म्हणूनच देववाणी म्हणतात. परदेशामध्ये लंडन, आयर्लंड यातल्या काही शाळांमध्ये मुलांची बुद्धिमत्ता आणि गणितीय क्षमता वाढवण्यासाठी संस्कृत हा विषय अनिवार्य केला आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी केला आहे. संस्कृत भाषेची रचना अशी आहे की खूप मोठी गोष्ट फार कमी शब्दात मांडू शकतो. त्यामुळे संवाद साधताना वेळेची आणि लिहिताना कागदाची दोन्हीची बचत होते. नासाचा प्रकल्प आहे. नासाकडे संस्कृतमधील प्राचीन ग्रंथांचे अनेक दस्तऐवज आहेत. अंतराळात संदेश पाठवण्यासाठी संस्कृतचा वापर कसा करता येईल याच्यावरती संशोधन सुरू आहे. नासाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर तिथले वैज्ञानिक रिकी ब्रिग्ज यांनी एका शोधनिबंधात म्हटलं आहे की संगणक प्रोग्रॅमिंग किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संस्कृत ही जगातील सर्वात अचूक आणि सर्वोत्तम भाषा आहे, कारण हिचं व्याकरण पूर्णपणे वैज्ञानिक आहे. खूपशा ह्यातल्या गोष्टी आपल्याला माहितीच्या असतात, पण त्या कालौघात कदाचित आपल्याकडनं निसटून जातात. पुन्हा एकदा कानावरती पडल्यानंतर अरे हां, हे खरं आहे, आपल्याला अमुक तरी करायला हवं असा एक मग मनाशी संकल्प कोणीतरी काहीतरी करून टाकतं. नाही नसेल केला तर एक सुचवून ठेवलं, त्यानिमित्ताने करता येईल ना.

आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरती आज तुमच्या सोबतील आहे प्रसाद ठोसर. खरं तर संस्कृत दिनानिमित्त आणि संस्कृत शब्द असलेल्या गीतांचा आपण समावेश करतो आहे. खूप गीतांची निवड करून ठेवलेली आहे परंतु वेळ परवानगी देत नाही आहे. म्हणजे पाहिले ना मी तुला विशेष करून किंवा युवती मना दारुण अरण पाहिले ना मी तुला नाही का आठवत हिमवर्षावातही कांतीस्तव किंवा मृदुशय्या टोचते असे शब्द त्याच्यामध्ये आहेत पण ते इतकं सहज येतं आपल्या कानावरती आणि मग ते आपण वेगळ्याच विश्वात जातो गुपचूप गुपचूप चित्रपटातल्या. सुधीर फडकेंच्या स्वरातील पर्णपाचू आपण आत्ता घेऊया आणि मग अज्ञात मुंबईकडे वळूया.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: वालसिंगम शाळा मागं टाकून उत्तरेच्या दिशेनं चालत राहिलं की पुढे नेपियन्सी रोडवर काही अंतरावर डाव्या हाताला या रस्त्यावरचं सुप्रसिद्ध प्रियदर्शनी पार्क लागतं. या पार्कच्या समोरच सनदी अधिकाऱ्यांची निवासस्थानं असलेली हैदराबाद इस्टेट नावाची वसाहत आहे. नावाप्रमाणेच स्वातंत्र्यपूर्व काळात या ठिकाणी काही एकर जागेत पसरलेला हैदराबादच्या निजामाचा हा भला मोठा महाल होता. निजाम बंगलो असा त्याचा त्या काळच्या पुस्तकात उल्लेख येतो. संस्थानिकांनी मुंबईत बांधलेल्या महाल हवेल्यांपैकी निजामाचा बंगला सर्वात जुन्यापैकी एक असावा. याचा विस्तारही मोठा होता. प्रचंड आवार असलेल्या या बंगल्याचं अस्तित्व साधारण 1930 पूर्वीपासून या ठिकाणी होत.
2: हैदराबाद हे देशातलं सगळ्यात मोठं आणि तेवढंच अफाट श्रीमंत संस्थान. ब्रिटिश काळात ज्या संस्थानांच्या अधिपतींना सगळ्यात जास्त म्हणजे 21 तोफांच्या सलामीचा मान होता, त्यापैकी एक संस्थान. या संस्थानाच्या श्रीमंतीच्या आणि निजाम फतेजंग मीर उस्मान अली खान यांच्या विक्षिप्तपणाच्या खऱ्या खोट्या कथा आजही वाचायला मिळतात. निजामाच्या रत्नसंग्रहालयातला जेकब डायमंड हा आकारमानानं जगातला 5वा सगळ्यात मोठा आणि मौल्यवान हिरा समजला जात असे. निजाम मात्र या हिऱ्याचा वापर पेपरवेट म्हणून करत असे. ही त्यापैकी

0: एक सुरस कथा।
1: भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपलं संस्थान भारतात सामील करायला निजामानं नकार दिला होता। परिणामी 17 सप्टेंबर 1948 ते डिसेंबर 1949 या दरम्यान भारतानं पोलिसी कारवाई करून हे संस्थान भारतात सामील करून घेतलं आणि स्वतंत्र हैदराबाद राज्याची निर्मिती केली। भाषिक राज्यांच्या निर्मितीनंतर 1 नोव्हेंबर 1956 पासून हे संस्थान आंध्र प्रदेश राज्याचा भाग झालं। यानंतर मुंबईत असलेली संस्थानाची ही मालमत्ता केंद्र सरकारनं ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी इमारती बांधल्या। हैदराबाद इस्टेटमध्ये आता अनेक उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांची सेवा निवासस्थानं आणि सरकारी विश्रामगृह आहेत।
0: निजामाच्या बंगल्याच्या अगदी शेजारीच बडोदा नरेशांचा जय महाल पॅलेस होता। बडोदा हे ब्रिटिश भारतातलं हैदराबाद खालोखाल दुसरं महत्वाचं आणि मोठं संस्थान। हैदराबाद प्रमाणेच बडोदा अधिपतींनाही 21 तोफांच्या सलामीचा मान होता। मराठा सरदार पिलाजीराव गायकवाड यांनी 1731 मध्ये या राज्याची स्थापना केली होती। राजकीय दृष्ट्या बरीच उलथापालत पाहिलेलं बडोदा संस्थान 1802 मध्ये ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली आणण्यात आलं। 15 ऑगस्ट 1947 मध्ये ते स्वतंत्र भारतात सामील झालं। 1 मे 1949 ते 1 मे 1960 पर्यंत हे संस्थान मुंबई राज्याचा भाग होतं। त्यानंतर या संस्थानाचा समावेश गुजरात राज्यात करण्यात आला।
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जयमहाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता। निजामाच्या बंगल्याप्रमाणेच हा ही या परिसरातला सगळ्यात जुना राजमहाल म्हणता येईल। 1915 पासून तो या ठिकाणी होता याचा पुरावा त्या काळातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून मिळतो। उदाहरणार्थ 1915 साली काँग्रेस पक्षातल्या लिंगायत समाजाच्या लोकांचं एक लहानसं संमेलन प्रिन्सेस स्ट्रीटवर भरलं होतं। त्या संमेलनाला हजर राहण्यासाठी काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष सत्येंद्र प्रसाद सिन्हा मुंबईत आले असताना त्यांचा मुक्काम जयमहाल पॅलेसमध्ये होता असं बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्राच्या 23 डिसेंबर 1915 रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटलंय। जयमहाल पॅलेस म्हणजे तर स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मुंबईतलं हक्काचं ठिकाण होतं।
0: पहिल्या महायुद्धादरम्यान युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करणारं तात्पुरतं हॉस्पिटल सुरू करण्यासाठी हा महाल देण्याची विनंती ब्रिटिश सरकारनं गायकवाडांना केली होती। गायकवाडांनीही सरकारच्या विनंतीला मान देऊन जय महाल पॅलेस सरकारला उपलब्ध करून दिला होता। 17 जानेवारी 1917 रोजी या महालातल्या हॉस्पिटलचं उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन आणि त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं। हे लॉर्ड विलिंग्डन नंतर भारताचे व्हॉइस रॉय झाले। युद्ध समाप्तीनंतर हा महाल पुन्हा गायकवाडांना परत देण्यात आला। सयाजीराव तिसरे हे थ्रॉम्बोसिस या आजारानं ग्रस्त असताना त्यांचा मुक्काम जय महाल पॅलेसमध्ये होता। लंडनवरून खास बोलावून घेण्यात आलेले डॉक्टर जोफ्री इव्हान्स त्यांच्यावर उपचार करत होते, परंतु त्या उपचारांना यश येण्यापूर्वीच 6 फेब्रुवारी 1939 या दिवशी सयाजीरावांचा मृत्यू याच जयमहाल पॅलेसमध्ये झाला।
1: स्वातंत्र्यानंतरही काही काळ हा महाल आपल्या जागेवर उभा होता। त्यानंतर हा महाल उभा असलेल्या जागेपैकी काही जागा किकाबाई प्रेमचंद यांना 14 लाख रुपयांना विकण्यात आली। पुढं कधीतरी हा महालही अस्तंगत झाला। त्या जागी आता जलदर्शन नावाची आलिशान इमारत उभी आहे। बडोदा संस्थांची आणखी एक मोठी जागा कारमायकल रोडवर होती। या रस्त्यावर जुन्या काळातले बरेच बंगले आजही उभे आहेत। या जागेवर गायकवाडांचाही एक बंगला होता। पुढच्या काळात हा बंगला पाडून या जागेची विक्री करण्यात आली असावी। आज त्या जागेवर शांग्रीला, निर्मला विला, ऋषीला, आनंद कमल या नावाच्या इमारती उभ्या आहेत।
0: जलदर्शन सोसायटीच्या समोर असलेलं प्रियदर्शनी पार्क मागे टाकून आपण वॉर्डन रोडच्या दिशेनं चालू लागलो की पार्कच्या शेजारी एम्बसी अपार्टमेंट, डायमंड कोर्ट अशा इमारती दिसतात. या दोन इमारतींच्या मध्ये रशियन दूतावास आणि त्यामागं उभी असलेली नवजीवन चेंबर नावाची इमारत दिसते. या जागेवर पूर्वी राजपिपला या लहानशा संस्थांचे अधिपती राजा महाराणा विजय सिंहजी छत्रसिंहजी यांची राजपिपला स्टेट हाऊस नावाची हवेली होती. या ठिकाणी असलेला कुणा जयंतीलाल श्रॉफ यांचा पाम बीच नावाचा बंगला विकत घेऊन त्या ठिकाणी 1940 आसपास ही हवेली बांधण्यात आली होती. एकेकाळी हा सगळा टापू अनेक संस्थानांच्या आलिशान हवेल्यांसाठी प्रसिद्ध होता. त्यांच्याविषयी माहिती घेऊया कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

पुन्हा श्रोत्यांना आपण पोच देऊया. संध्या तुपे, स्मिता प्रधान, निशिकांत जोशी, कविता जोशी, रमेश भिल्ल, प्रशांत दामले यांनी दूरध्वनीद्वारे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. चित्रा कर्वे, प्रसाद नाडकर्णी, चित्रा मांडके, गजानन मोरेश्वर पाटील, मानसी कचरे, प्रताप तेंडुलकर, संतोष पाटील, प्राजक्ता देव, कमलाकर शेळके, गणेश मगर, विजय जोशी, अपूर्वा क्षोत्री, अच्युत जोशी, संजय माइंडकर, अशोक कलंबरकर, माधव मराठे, दिलीप वाणी, दत्तात्रय आडत, दिलीप पाटील, साईनाथ महाडेश्वर, शिरीष कोरगावकर, ऋग्वेद व हर्षा देशपांडे, विशाखा नाईक, योगेश पाटील, कुणाल राऊत, देवराम म्हात्रे, अपर्णा पटवर्धन, संयोगिता बापट, शर्मिला कोवारकर, सूर्यकांत सूर्यवंशी, विणा नाडकर्णी, अमोल देवडीकर, अरविंद कुलकर्णी, श्रावणी व मंगेश भगत, मोहन दळवी, वासुदेव मराठे, डॉक्टर सुनील पुणतांबेकर, माधव वाघ, अभयकुमार हिरास, शलाका जोशी, मधुकर व सोनाली चेवलकर, कलावती व विनोद वैती, रामदास तांबे, वैष्णवी कुटले, स्वाती कुलकर्णी, सुनंदा लखपती, विनायक गैसा, श्रीकांत गोखले, इरा व अश्विनी भगत, मीनाक्षी राजे, अपर्णा गावकर व अरुण गावकर, भूषण दळवी, संध्या जेठे गावकर, श्रीपाद जोशी, अर्चना जोगळेकर, सुजाता जोशी, हितेंद्र दास, गणेश कोळी, सुभाष चव्हाण, मिलिंद टिपणेस, सुजाता पाटणकर, अभिमन्यू बोडस, के जे कामत, गायत्री वैशंपायन, दीपा पालकर, मंगेश म्हात्रे, गोपाळ मेढेकर, प्रिया नेर्लेकर, नरेंद्र सामन, तृप्ती भावे, आणखीन जयंत बर्वे, सुरेश भावकर, अनिल गावडे, जयंत पोवळे, प्रमोद राऊत, विजय देवरे यांनी सुद्धा आत्ता पुन्हा एकदा व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपला संपर्क साधला. मनापासून धन्यवाद. एफ एम गोल्डवरती 10 वाजता आज आर जे मधुलिका असणार आहे आणि 2 वाजता दुपारी एफ एम रेनबोवरती आर जे अंजली असणार आहे. सांगता करणारं गीत तुमच्या पसंतीचं आणि रक्षाबंधनानिमित्ताने.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:17 झालीत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. आता सविस्तर बातम्या. 21व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याकरिता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. क्रीडा क्षेत्र हे केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात जागतिक क्रीडा नकाशावर चमकण्याची क्षमता असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी काल देशभरातील ठिकठिकाणच्या तरुणांशी आणि खेळाडूंशी संवाद साधला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल मार्गदर्शन केलं. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांमध्ये युवकांच्या सहभागातून खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताशकंदला भेट देतील. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील प्रसारित केलं जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या शिकागो, ऍशविले आणि न्यूयॉर्कला भेट देतील. न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये त्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील पोल्स्की सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप अँड इनोव्हेशनला देखील त्या भेट देणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहेत. ऍशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. गेल्या दशकात संरक्षण क्षेत्रातील उत्पादन जवळपास चौपट होऊन 1,80,000 कोटी रुपयांवर पोहोचले असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यात देखील 39,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं ते म्हणाले. मध्य प्रदेशात युद्ध रणगाड्यांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या 472 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर ते काल बोलत होते. सरकारने 2028-29 करिता 50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं ही सिंह यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 याच दिवशी या योजनेचा प्रारंभ केला होता. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून त्यात एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील आहेत तर 56% खाती महिलांच्या नावावर आहेत. जनधन खातेधारकांना 41 कोटींहून अधिक रुपे कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राखी पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राखी पौर्णिमेचा हा सण हा प्राचीन काळापासून देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा सण भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधाबरोबरच मित्रपरिवार आणि समाजातील जिव्हाळा आदराच्या भावनेचे प्रतीक आहे असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राखी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण काल महाराष्ट्रात कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगर टाकून असलेल्या बोटी कालच्या दिवशी पुन्हा समुद्रात मार्गक्रमण करतात, त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रेचा आज श्रावणी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समारोप होत आहे. यावर्षी 3 जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा 57 दिवस सुरू होती. महंत दीपेंद्र गिरी यांच्या नेतृत्वाखाली पवित्र छडी मुबारकचे अर्थात पवित्र दंडाचे पवित्र गुहा मंदिरात आगमन झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यावर्षी पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गांवरून जवळपास 5 लाखांहून अधिक भाविकांनी ही यात्रा पूर्ण केली. केरळमधील सबरीमाला मंदिर ओणम पूजेची सांगता झाल्यानंतर आज रात्री 10 वाजता बंद होणार आहे. ओणमच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी तिरुओणमच्या दिवशी त्रावणकोर देवस्वम बोर्डाने मंदिरात ओणमच्या भोजनाचं थेट आयोजन केलं होतं. मासिक पूजेसाठी हे मंदिर 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुन्हा उघडणार आहे. व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. या कालावधीत या चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठी भाषा शिकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हंगेरीमध्ये झालेल्या पीएसए बुडापेस्ट स्क्वॅश ओपन स्पर्धेत भारताच्या वेलावन सेंथिल कुमारने उपांत्य फेरीत आपला सहकारी खेळाडू वीर चौत्रानीवर 3-2 असा रोमांचक विजय मिळवला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तत्पूर्वी चौत्रानीने इजिप्तच्या मोहम्मद अल शेरबिनीचा 3-1 असा तर वेलावनने मलेशियाच्या इन यो एनजीवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. आता अंतिम फेरीत वेलावनचा सामना हंगेरीच्या बालाज फारकास याच्याशी होणार आहे. महिलांच्या हॉकी विश्वचषकात नेदरलँड्समधील अॅम्स्टेलविन इथं झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा 3-1 असा पराभव करून 5वं स्थान पटकावलं. 1974 मधील पहिल्या विश्वचषकात 4थे स्थान मिळाल्यानंतरची भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. अमेरिकेतील सेंट लुईस इथं झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवत आर प्रज्ञानंदनं इतिहास घडवला आहे. ग्रँड चेस टूर ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. गतविजेता फॅबियोनो कारुआनो याचा 15-13 असा पराभव करत दोन्ही रॅपिड सामने जिंकून आघाडी घेतली. कोलंबो क्रिकेट कसोटी सामना काल अनिर्णित अवस्थेत संपला. सामनावीर सोनल दिनुषाने तळातील फलंदाजांना हाताशी धरून सामना अनिर्णित संपवण्यात यश मिळवलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 9 बाद 503 धावांवर आपला डाव घोषित केला होता. भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला होता. काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं 9 बाद 429 धावांवर मजल मारली. भारतानं ही मालिका 1-0 अशी जिंकली आहे. दोन्ही डावात शतक ठोकणाऱ्या भारताच्या देवदत्त पडिकलला मालिकावर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. या महापुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. 30 हून अधिक देशांमधील नागरिक बेपत्ता असून यात 290 भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार नेपाळमध्ये अडकलेल्या 84 भारतीय नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काठमांडू जनकपूर प्रवासासाठी 4 मिनिबसची व्यवस्था करण्यात आली असून 106 प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे प्रवासी आज सकाळी जनकपूर मार्गे भारत नेपाळ सीमेवर पोहोचणार असून तेथून त्यांचं महाराष्ट्रात परतण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत पाकिस्तान थायलंड हाँगकाँग यांचा गट अ मध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेतील साखळी सामने येत्या 8 सप्टेंबरपर्यंत सुरू होणार आहेत. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे. हवामान. ओडिशा आणि बिहारमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद

कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळ विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 21व्या शतकातील भारताकरता आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिकेच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. राखी पौर्णिमेचा देशभरात उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या देशवासियांना शुभेच्छा. नेपाळमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 392 वर. भारतीय पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न. आणि महिलांच्या 20 षटकांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: 아, 랜딩
1: 피. 정말.
2: 감사합니다. 감사합니다.
3: 감사합니다.
2: 아, 기쁜 날 체대를 뜻을 드립니다. 감사합니다.
4: जब वो अपने जिप्सी मौत विमान से उतरकर लाउंज में आई तो लोगों ने तालियां बजाकर उनका स्वागत किया।
5: दिलचस्प बात यह है कि उन्होंने साड़ी पहनकर ये उड़ान भरी थी और उन दिनों वे 4 वर्ष की एक बेटी की माँ भी थी।
4: इस प्रशिक्षण के बाद उन्हें वायुयान उड़ाने का 1 क्लास लाइसेंस प्रदान किया गया। समाचार पत्रों ने इस महत्वपूर्ण उपलब्धि के बारे में जनता को बताने में कोई कसर नहीं छोड़ी।
5: वायुयान उड़ाने का लाइसेंस प्राप्त करने के बाद उनका अगला लक्ष्य था विमान उड़ाने का व्यावसायिक या कमर्शियल लाइसेंस प्राप्त करना। लेकिन इसी बीच उनके जीवन में एक दुखद घटना घटी।
4: सन 1939 में उनके पति श्री शर्मा का एक विमान दुर्घटना में निधन हो गया। उन्होंने जोधपुर आने का निर्णय लिया और कमर्शियल लाइसेंस के लिए वे प्रयास करती रहीं। अंततः उन्हें लाइसेंस मिल गया और अब वे लंबी दूरी की व्यावसायिक उड़ानों के लिए तैयार थीं। इसी बीच दूसरा विश्व युद्ध छिड़ गया और सभी नागरिक उड़ानें रद्द कर दी गईं। लेकिन हिम्मत की धनी सरला ने हार नहीं मानी और मेयो स्कूल ऑफ आर्ट में दाखिला लेकर ललित कला और पेंटिंग की क्लास में दाखिला लिया और ललित कलाओं की अन्य विधाओं का उन्होंने गहरा अध्ययन किया।
5: उन्होंने वस्त्रों और आभूषणों के एक से एक डिजाइन बनाए और उनका पेटेंट लिया।
4: सुप्रसिद्ध अखबार द ट्रिब्यून को साक्षात्कार देते हुए उन्होंने कहा था,
6: मुझे लगता है कि हमारे पास लक्ष्य के अतिरिक्त कुछ और विकल्प भी हमेशा होने चाहिए। जब मैंने वस्त्रों और आभूषणों का डिजाइन तैयार किया तो उस समय की लगभग सभी प्रसिद्ध महिलाओं को यह डिजाइन बहुत पसंद आए। लेकिन इससे भी बड़ी बात ये थी कि एक बहुत बड़ा कुटीर उद्योग खड़ा हो गया जिसने बहुत सी महिलाओं को 20 वर्ष तक सम्मानजनक रोजगार दिया।
4: अपने जीवन में सफलता के कई आयामों को छूने वाली सरला ठकराल का 15 मार्च 2008 को दिल्ली में 94 वर्ष की आयु में निधन हो गया। आकाश में पुरुषों के वर्चस्व को तोड़ने वाली भारत की इस प्रथम महिला पायलट का जीवन साहस और आत्मविश्वास का एक अनूठा उदाहरण है जो महिलाओं के लिए हमेशा प्रेरणा का स्रोत बना रहेगा।
7: तो अब हमारा समय यहीं पर समाप्त होता है, तो मुझे यानी अजीत को
3: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
7: नमस्कार।
8: उमंग उमंग उमंग उमंग।
3: आप सुन रहे हैं आकाशवाणी मुंबई का FM रेनबो 107.1 FM पर। अब से कुछ क्षणों में आप सुनेंगे मराठी में समाचार।
9: सुरुवातीला ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र।
10: नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते। विकसित भारत अभियानाअंतर्गत येत्या 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता साध्य करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट भारतानं ठरवलं आहे। सध्या देशात 7 विविध ठिकाणी 24 अणुऊर्जा प्रकल्प चालवले जात असून त्यांची एकूण स्थापित क्षमता 8.78 गिगावॅट इतकी आहे। देशात आणखी 9 अणुभट्ट्यांच्या उभारणीचं काम वेगानं सुरू असल्याचं अणुऊर्जा विभागानं म्हटलं आहे। अणुऊर्जा केवळ वीज निर्मितीमध्येच नव्हे तर आरोग्यसेवा, कृषी आणि विविध औद्योगिक क्षेत्रातही योगदान देत आहे। सुरक्षा सर्वोपरी या तत्वावर भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम आधारित आहे। संरक्षण आपत्कालीन परिस्थितीसाठीची सर्वसमावेशक तयारीद्वारे हा कार्यक्रम विश्वसनीय आणि कमी कार्बन उत्सर्जन करणार आहे। तसंच वीज पुरवण्यासोबतच लोक आणि पर्यावरणाचंही रक्षण करतो असं अणु विभागानं म्हटलं आहे। प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. जनधन योजनेने अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी परिणाम साधले असून या योजनेचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून त्यामध्ये 317,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असून 56% खाती महिला ग्राहकांची आहेत. त्यामुळे महिलांचं आर्थिक स्वावलंबन बळकट झालं असून थेट आर्थिक मदत अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. नाशिकमधून 450 टनांहून अधिक कांदा घेऊन आलेली पहिली कांदा एक्सप्रेस आज सकाळी दिल्लीत दाखल झाली. कांद्याची पुरेशी उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्यासाठी सरकारने राखीव साठ्यातील कांदा नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्यास सुरुवात केली असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं. उत्पादन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कांदा मागणी असलेल्या केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी कांदा एक्सप्रेस प्रभावी वाहतूक उपाय ठरत आहे. तसंच चेन्नई, कोलकाता, एर्नाकुलम, गुवाहाटी, वाराणसी, लखनौ, पाटणा, चंदीगड, जम्मू आणि अमृतसर यासारख्या इतर प्रमुख शहरांमध्येही रस्ते मार्गाने कांद्याचा पुरवठा केला जात आहे. 2025-26 या कालावधीसाठी 307 लाख टनांहून अधिक उत्पादनाचा अंदाज असल्यानं आगामी महिन्यात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याचा पुरवठा पुरेसा असल्याचं संबंधित मंत्रालयानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर इथं सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेचा आज छडी मुबारक सोहळ्यानं समारोप होत आहे. यंदा 3 जुलै रोजी पहलगाम आणि बालाताल इथून सुरू झालेली ही यात्रा 57 दिवसांपर्यंत चालली. यावर्षी 480,000 अधिक भाविकांनी या यात्रेदरम्यान पवित्र गुहेत जाऊन दर्शन घेतलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भंडारा इथं शहीद भगतसिंग वरिष्ठ प्राथमिक नगर परिषद शाळेला काल जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी अचानक भेट देत शाळेतील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि उपलब्ध साधन सामग्रीची पाहणी केली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या जिल्हाधिकाऱ्यांना बांधल्या. या आपुलकीच्या आणि अनोख्या भेटीने जिल्हाधिकारी भारावून गेले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणविषयक तसंच शाळेतील विविध बाबींची माहिती घेतली. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण असून विद्यार्थिनींनी दिलेली ही प्रेमाची भेट विशेष असल्याचं त्यांनी म्हटलं. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेत भविष्यात जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. हवामान. आज आणि उद्या मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसंच कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हॉकी. नेदरलँड्समधील ॲम्स्टलफेन इथं काल झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतील 5व्या स्थानासाठीच्या सामन्यात भारतीय महिला संघानं जर्मनीला 3-1 पराभूत केलं. 1974 झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत चौथं स्थान पटकावल्यानंतर भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी होती. या विजयात नवनीत कौरनं 2 गोल करून भारताला आपल्या मोहिमेचा शेवट यशस्वीपणे करण्यास मदत केली.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. गुजरातमध्ये

देवपुता विषाणूच्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469. आणि ग्रँड चेस 2 स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं भाऊ आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवणे आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्ताने सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सबलीकरण केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेचा प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागात उघडली आहेत, तर 56% खाती महिलांची आहेत. केवळ प्रशासकीय व्यवस्था डिजिटाईज केल्यानं सुधारणा होत नाही, तर दैनंदिन कामकाज सुलभ होणं देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल व्यवसाय सुलभतेसाठी यंत्रणेत सुधारणा या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करून विविध यंत्रणांमध्ये नवीन कार्यपद्धतीचा स्वीकार करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. विविध छोट्या छोट्या कार्यपद्धतीमुळे मोठमोठ्या प्रशासकीय अडचणी येतात. कार्यपद्धतीत दुरुस्ती केली तर त्या अडचणी दूर होऊ शकतील असं त्यांनी सांगितलं. गुजरात राज्यात चांदीपुरा विषाणूमुळे गेल्या 2.5 महिन्यात 28 मृत्यू झाले आहेत. गुजरातच्या आरोग्य विभागानं आज जारी केलेल्या माहितीनुसार 30 जूनपासून 342 नमुन्यांपैकी 314 जणांच्या नमुन्यांची तपासणी झाली असून त्यापैकी 42 जण चांदीपुरा विषाणूने बाधित असल्याचं आढळलं. 10 नमुन्यांची तपासणी अद्याप झालेली नाही. निदान निश्चिती झालेल्या 42 जणांपैकी 28 जण दगावले आहेत. चांदीपुरा हा डासासारख्या कीटकाच्या चाव्यातून पसरणारा विषाणू आहे. सर्वसाधारणपणे बालकांमध्ये या विषाणू संसर्गामुळे सौम्य ताप येऊन तो जलद गतीने मेंदूज्वरापर्यंत पोहोचतो. यामुळे बालकांमध्ये हा विषाणू प्राणघातक ठरण्याची शक्यता जास्त असते. गुजरातमध्ये 2024 या विषाणूचा संसर्ग उद्भवला होता. त्याचा माग घेण्यासाठी गुजरात तसंच राजस्थानमध्ये रोग निर्मूलनासाठीचं केंद्रीय पथक कार्यरत आहे. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज 3र्या दिवशी 469 झाली. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळं 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2391 जवानांसह 7451 सुरक्षा जवान मदत कार्यासाठी तैनात आहेत. दरम्यान
तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे, त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता न्यालम चेकपोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले. हे भाविक ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य दिलं. नेपाळमध्ये पूर ओसरू लागल्यावर बिहारमध्ये पुराचा धोका टळला आहे. गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर वाल्मिकी नगर धरणातून 99,800 क्युसेक्सने आज सकाळी 6 वाजता पाणी सोडण्यात आलं. नदीकाठच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे. जलसंपदा विभागाचं परिस्थितीवर सतत लक्ष असून जलाशयांवर गस्त सुरू आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोन्ही देशातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या चर्चा या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार भारत आणि कॅनडानं व्यक्त केला आहे. भारत कॅनडा अर्थमंत्री संवाद काल कॅनडात टोरांटो इथं पूर्ण झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँको फिलिप शॅम्पान यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं. 2030 पर्यंत दोन्ही देशातला व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सवर नेण्याचं उद्दिष्ट असून परस्पर गुंतवणूक आणि वित्तीय स्थैर्यासाठी प्रयत्न करणं तसंच आर्थिक गुन्हेगारीला पायबंद घालणं याकरता या संवादात भरीव चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यात गेल्या मार्चमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्यानुसार उभयपक्षी आर्थिक आणि वित्तीय सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं संवादात पुढचं पाऊल पडल्याचं निवेदनात म्हटलं आहे. कॅनडा दौरा आटोपून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 6 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या शिकागो इथं गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शिकागो विद्यापीठात त्या पोल्स्की उद्योजकता केंद्राला भेट देतील आणि नंतर भारतीय समुदायाशी संवाद साधतील. G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद शिकागो इथं होणार असून त्यात सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री न्यूयॉर्कमध्ये तिथल्या अग्रगण्य उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. वार्षिक अमरनाथ यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. पारंपरिक दिवसानुसार श्रावण पौर्णिमेला छडी मुबारक अमरनाथ गुंफेत पोहोचते आणि त्या दिवशी यात्रेचं समापन होतं. यंदा 3 जुलै रोजी पहलगाम आणि बालताल मार्गावरून सुरू झालेली यात्रा 9 ऑगस्टला खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत यात्रेत 4,80,000 भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं नेटवर्क दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलं असून एका जोडप्याला अटक केली आहे. 2024 पासून समाजमाध्यमाद्वारे हे पतीपत्नी PIO या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला रसद पुरवत होते असा आरोप आहे. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआनाला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंदनं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ 5व्या स्थानी राहिला आहे. गेल्या 52 वर्षातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरू होत आहे. भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा गट अ मध्ये समावेश आहे. 8 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या साखळी सामने 8 सप्टेंबरपर्यंत चालतील. ही स्पर्धा आगामी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांसाठी महत्वाची मानली जात आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात राखी पौर्णिमा

मेचा उत्साह भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगभग गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूच्या प्रभावानं 2 महिन्यात 28 जणांचा मृत्यू नेपाळमधल्या महापुरात मृतांची संख्या 469 आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आज प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय? तर मग चला दोस्त हो, बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो, बोलू काही।
1: चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही।
2: 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। चला दोस्त हो, बोलू काही या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली शुभ दुपार।

आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या आणि विश्व संस्कृत दिवसाच्या हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा. छान छान गाणी, मस्त मस्त गप्पा असणारच आहेत, तेव्हा जरूर ऐकत रहा 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही FM रेनबो.

आज रक्षाबंधनाच्या दिवशी आपली भेट झालेली आहे आणि त्यामुळे रक्षाबंधनाविषयी तर आपण कार्यक्रमात बोलणार आहोतच, पण आजच्या एकूणच कार्यक्रमांमध्ये काय काय असणार आहे त्याविषयी आधी तुम्हाला सांगते. आज सांजेच्या पारी म्हणजेच 4 वाजता सुंदरी तुमच्याबरोबर असणार आहे आणि सुप्रसिद्ध संगीतकार राम कदम यांच्याविषयी ते बोलणार आहे आणि रामभाऊंनी संगीतबद्ध केलेली काही गाणीसुद्धा ती तुम्हाला ऐकवणार आहे. त्याआधी 3:10 सप्तरंगी साथ हा जो आपला कार्यक्रम असतो, या कार्यक्रमामध्ये आज संस्कृत दिनानिमित्त आपण संस्कृतच्या अभ्यासक असणाऱ्या वरदा रिसबुड पिंपळकर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि संस्कृत दिनाविषयी आणि एकंदरीतच संस्कृत या भाषेविषयी या विषयाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि त्याआधी म्हणजे आत्ता चला दोस्त हो बोलू काहीमध्ये काय असणार आहे, तर अर्थातच आज घराघरामध्ये रक्षाबंधन साजरं झालं आहे किंवा होतं आहे किंवा संध्याकाळी होणार आहे आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी आपण सगळेचजणं करतो आहोत, तर रक्षाबंधनासाठी विशेष असं तुमच्याकडे तुम्ही काय केलं आहे किंवा काय करता आहात जरूर मला सांगा. आणि आज हो गोडाचा कुठला पदार्थ केला आहे ते सुद्धा नक्की सांगा. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-32 किंवा 45-15-41-33 आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-66-1071. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

चला दोस्तों हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे 107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुमच्या घरी काय विशेष केलं जातंय, तर काही श्रोत्यांनी मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून रक्षाबंधनाचे त्यांचे फोटोसुद्धा पाठवलेले आहेत आणि फारच सुंदर फोटो आलेले आहेत आणि भाऊ आणि बहीण दोघांच्याही चेहऱ्यावर जी एक प्रसन्नता दिसते, जे हास्य दिसतंय, ते खूप काही सांगून जाणारं बोलकं असं आहे. यामध्ये आपल्याला अविनाश दिवेकर यांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे कालच नारळी भात केला गेला आहे. त्यानंतर लक्ष्मीकांत चेवलकर यांनीसुद्धा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मेधा यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की आज त्यांनी रक्षाबंधनाची विशेष अशी रांगोळी काढली आहे आणि तिथे सुरक्षाबंधन असं लिहिलेलं आहे, शिवाय फुलांचीसुद्धा एक छोटंसं डेकोरेशन त्यांनी तिथे केलेलं आहे. खूपच छान वाटतंय हे सगळं ऐकून. आणि अशोक पाटील यांनी सांगितलं की त्यांच्याकडे आज नारळी भात आहे, त्यानंतर गव्हाच्या करंजासुद्धा केलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलंय. दीपा पालकर यांनी सांगितलंय की त्यांच्याकडे श्रीखंडपुरी छोले असा बेत आहे. उज्ज्वला पंडित यांनी सांगितलंय की दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्याकडे साखरभात केला जातो. आणि आणखीनही बऱ्याच श्रोत्यांनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या घरी काय काय केल्या जात आहेत ते सांगितलंय. तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुमच्या घरी तुम्ही काय केलं आहेत गोडाचा पदार्थ, किंवा कशा पद्धतीने आजचा हा रक्षाबंधनाचा सण तुम्ही साजरा करता आहात, त्याविषयी काही सांगायचं असेल तर जरूर माझ्याशी संपर्क साधा. 02245151 किंवा 02245151 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. आणि 8657 6601071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक.

चला दोस्त हो बोलू काही मध्ये आज आपण रक्षाबंधनाविषयी बोलतो आहोत आणि खूप श्रोते फोन करतायत किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगतायत त्यांच्याकडे कशा पद्धतीने आजचा सण साजरा केला जातोय त्याबद्दल. स्मिता केदारे यांनी फोन केला होता, त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे नारळी भात केलेला आहे गोडाचा पदार्थ म्हणून. वसुमती ठोसर यांनी सांगितलं की त्यांनी काल खीर केली होती आणि आज त्यांच्याकडे आम्रखंड आहे, त्यामुळे गोडाचे असे वेगवेगळे पदार्थ आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने केले जात आहेत. त्यानंतर विजयेंद्र घटोळ यांनी त्यांचे फोटोही पाठवले आहेत रक्षाबंधनाचे आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे गुलाबजाम केलेले आहेत. प्रमोद राऊत यांनी खोबऱ्याचा किस घालून शिरा केलेला आहे असं सांगितलंय. मंगेश म्हात्रे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, गोड पदार्थ शिरा आणि पुरणपोळी आहे असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर प्रणव शिंदे यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुरेश पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. अविनाश कडू यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. किशोर पेडणेकर यांनी असं म्हटलंय की माझ्या बहिणीचं म्हणजे त्यांच्या बहिणीचंच नाव अंजली आहे, तर त्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद, विशेष शुभेच्छा तुमच्या पोहोचलेल्या आहेत माझ्यापर्यंत. विठ्ठल मसलेकर यांनी साखरभात आज त्यांच्याकडे केला आहे असं सांगितलंय. कमलिनी महाजनी यांनी सुद्धा नारळी भात हा पदार्थ आजच्या दिवशी विशेषतः केला जातो त्यामुळे तोच त्यांच्याकडे केला आहे असं सांगितलंय. आणि खूप छान छान गोष्टी या निमित्ताने आपल्याला शेअर करायला मिळत आहेत, कारण असे जेव्हा सण असतात किंवा जिथे कुठलंही नातं जपलं जातं तर ती गोष्ट अर्थातच आपल्या अतिशय मनाच्या जवळची, हृदयाच्या जवळची असते. आणि या सणांच्या निमित्ताने आपण वेगवेगळे पदार्थही त्या त्या सणाच्या दिवशी अगदी आवर्जून करत असतो. नात्यांमधला गोडवा वाढवणारे आणि जपणारे असे हे सण असतात.

107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्तो हो बोलू, काही कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात आपण रक्षाबंधनाविषयी बोलतो आहोत आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने काय काय गोडाधोडाचे पदार्थ केले जात आहेत ते आपल्याला सगळे श्रोते सांगतायत. विक्रम आठवले यांनी सांगितलं की त्यांच्याकडे नारळी भात केलेला आहे. प्रदीप चोपडे यांनी सांगितलं की त्यांच्याकडे श्रीखंडपुरीचा बेत आहे, काल नारळी भात केला होता. आणि राजेंद्र परमार यांनी सांगितलं की त्यांच्याकडे काल घरी नारळाचे लाडू केले होते आणि सोबत श्रीखंडसुद्धा केलेला आहे. नंदकुमार झाडेकर यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणाला ते झाडं भेट देतात. आणि खरोखरच आहे की जेव्हा रक्षाबंधनाचा सण आपण साजरा करत असतो त्यावेळेला तो बहीण आणि भाऊ ह्यांच्या नात्यातला सण तर आहेच, किंवा त्या नात्यातला गोडवा वाढवणारा असा सण तर आहेच. पण मला असं वाटतं की ज्याला ज्याला रक्षणाची गरज आहे त्याला त्याला आपल्याकडून रक्षण त्याचा करण्याचा प्रयत्न करणं किंवा मी आहे तुझ्याबरोबर हा दिलासा हा विश्वास देणं ही या सणाच्या निमित्ताने एकूणच आपल्या मनामध्ये जागृत करण्याची भावना आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा थोडेसे दुर्बल असणारेही कोणी असतील किंवा ज्यांना पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणा किंवा एकंदरीतच कोणत्याही दृष्टीने आपल्याकडून काहीतरी आपण संरक्षण देऊ शकतो अशा प्रत्येक व्यक्तीला म्हणा किंवा पर्यावरणातल्या निसर्गातल्या घटकालासुद्धा आपण आपल्याकडून रक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण सण साजरे केले तर अगदी आत्ताच्या काळामध्ये सुद्धा या सणांचं जे महत्त्व आहे किंवा त्याचा जो रिलेव्हन्स आहे तो राहील असं मला वाटतं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज आपण वेगवेगळी गाणी भाऊ बहिणीच्या नात्यांवरची ऐकली आणि या सणाविषयी बोललो. आता मात्र चला दोस्तो हो बोलू काहीची इथेच सांगत होते. एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवते आणि त्यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी 7 मध्ये पुन्हा आपली भेट होईलच, तेव्हा ऐकत रहा FM रेनबो।

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469 वर. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं आश्वासन देतो अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकास

विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात जून आणि जुलै 2026 या कालावधीत झालेली अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23,33,31,000 रुपयांचा मदत निधी राज्य सरकारनं मंजूर केला. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विकास मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल दिली. राज्यातल्या 17,245 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून विविध संस्थांमधल्या शिक्षक पदांसाठी 13,119 उमेदवारांची शिफारस केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. औंढा नागनाथ आणि नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शिखर समितीची बैठक झाली. औंढा नागनाथ मंदिर परिसर विकासाकरता 193,55,20,000 रुपये खर्चाच्या सुधारित आराखड्याला या बैठकीत मान्यता मिळाली. नागपुरातल्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या विकास कामासाठी सुमारे 72,50 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक क्षेत्र असून मंदिरावरच्या पुरातन शिल्पकलेचं जतन करत नैसर्गिक रंगाचा वापर संवर्धन कार्यात करण्याची सूचना फडणवीस यांनी यावेळी केली. आंबेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित शिवसृष्टी थीम पार्क उभारण्यासाठी 50 कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळाली. पंढरपूरच्या विकासाबाबत स्थानिकांबरोबरच वारकरी, भाविक, मठाधिपती तसंच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार केला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्या आढावा बैठकीत सांगितलं. पुढच्या 50 वर्षांच्या दृष्टीनं गर्दीचं व्यवस्थापन आणि पायाभूत सोयीसुविधा विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे तसंच अन्य अडचणी तातडीनं दूर करण्याचे निर्देश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला त्यांनी पनवेल पळसपेहून सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते. महामार्गाच्या कामाबाबत केवळ कार्यालयीन अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करा आणि मग उपाययोजना अंमलात आणा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आता विविध क्षेत्रांमधल्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींना नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनानं पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता आणि नियुक्ती याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. नामनिर्देशनासाठी संबंधित क्षेत्राचा रहिवासी असणं तसंच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान अथवा कार्यानुभव असणं आवश्यक राहील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आज तिसऱ्या दिवशी 479 झाली. 469 झाली. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आत्तापर्यंत पुरात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1,545 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यातल्या 84 जणांवर काठमांडूच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नेपाळ लष्कराच्या 2,391 जवानांसह 7,451 सुरक्षा जवान मदतकार्यासाठी तैनात करण्यात

आले आहेत. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे, त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येईल अशी भीती व्यक्त होत आहे. तिबेटमध्ये सागा इथं अडकलेले राज्यातले 37 भाविक आज सकाळी 6 वाजता नॅलम चेकपोस्ट मार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. हे भाविक ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते.

पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयाने 30,000 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी आणखी तिघांना अटक केली आहे. त्यांना पणजीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआना याला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंद यानं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात पोलिसांनी मौजे निघरूड जिल्ह्यातील गावातल्या जुगार अड्ड्यावर थापा मारून 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रोख रकमेसह 2 चारचाकी वाहनं आणि 8 मोबाईल असा एकूण 14,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामं प्राधान्यानं करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल दिले. जिल्ह्यातल्या रस्ते आणि पुलांच्या विकास कामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अवकाळी आणि गारपीटग्रस्त अशा 17,000 अधिक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. नेपाळमधल्या महापुरातल्या मृतांची संख्या 469. राज्यातले सुमारे 150 भाविक भारताकडे रवाना. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: 107.1 MHz-वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली. शुभ दुपार. आज विश्व संस्कृत दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमामध्ये आपण संस्कृतच्या अभ्यासक वरदा रिसबुड पिंपळकर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि संस्कृतविषयी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. संस्कृत दिनाविषयीसुद्धा आपण अर्थातच त्यांच्याशी बोलणार आहोत. मी दूरध्वनीच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करते, तोपर्यंत तुम्ही श्रीकांत पारगावकर यांच्या आवाजातल्या एका रचनेचा आनंद घ्या. ऐकत रहा FM रेनबो

0: 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे. तुमच्याबरोबर आहे मी अंजली. आणि आज सप्तरंगी साथमध्ये आपण विश्व संस्कृत दिनाच्या निमित्ताने वरदा रिसबुड यांच्याशी संवाद साधणार आहोत असं मगाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं. तर वरदा आत्ता फोनवर आपल्याबरोबर आहे. आपण वरदाशी बोलूया. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार वरदा आणि खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात.
1: नमस्कार. थँक्यू सो मच.
0: आणि सगळ्यात आधी तर विश्व संस्कृत दिनाच्या तुलाही हार्दिक शुभेच्छा.
1: हो, सर्वेभ्यः संस्कृत दिनस्य हार्दाः शुभाशयाः. सर्वांना संस्कृत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद. धन्यवाद वरदा. तुला मला संस्कृत दिनाच्या निमित्ताने प्रश्न विचारायचे आहेत, काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण त्याआधी तुझी ओळख आपल्या श्रोत्यांना करून देते. 2023 KJ सोमय्या धर्म इन्स्टिट्यूटमधून संस्कृत व्याकरणात वरदानी MA केलंय. त्याआधी KJ सोमय्या कला वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातून संस्कृतमध्ये BA तिने 2021 पूर्ण केलंय. आणि संस्कृत विभागातून आणि कलाशाखेत सगळ्या विषयांमधून प्रथम क्रमांकाने पदवी परीक्षा तिने उत्तीर्ण केलेली आहे. सध्या ती पूर्णवेळ खासगी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आणि गेली 16 वर्ष सुप्रिया मोडक जोशी यांच्याकडे शास्त्रोक्त संवादिनी वादनाचं शिक्षण ती घेतेय. 2021 अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून संवादिनी विशारद तिने प्रथम श्रेणीत पूर्ण केलंय. वेगवेगळ्या भाषांबद्दल तिला विशेष आवड आहे आणि सोशल मीडियावर ती ब्लॉग वगैरे पण लिहित असते. त्यानंतर भारत सरकारच्या हेल्थ सेक्टर काउन्सिलकडून प्रमाणित म्युझिक थेरपिस्टसुद्धा ती आहे. आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे संवादिनी वादनासाठी 2022-23 या वर्षांसाठीची शिष्यवृत्तीधारक सुद्धा आहे वरदा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरदाचा आवाज फार सुंदर आहे आणि ती फार छान गाते. तर वरदा, एवढी सगळी छान तुझी ओळख आपण करून दिलेली आहे आणि संस्कृत दिवस आहे तर त्यानिमित्ताने तुझ्या आवाजातल्या एखाद्या रचनेने आपण आपल्या संवादाची सुरुवात करूया का?
1: हो जरूर. संस्कृत म्हटलं की आपल्याला सर्वात पहिल्यांदा आठवतात महाकवी कालिदास. त्याच्यामुळे त्यांच्याच एका छोट्याशा श्लोकाने मी सुरुवात करते.
0: बरं.
1: वागर्था विव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ.
0: सुंदर.
1: अगदी छोटासा श्लोक आहे.
0: आणि मला थोडासा या श्लोकाचा अर्थ सुद्धा आम्हाला सांगशील?
1: हो जरूर. ज्याप्रमाणे वाणी म्हणजे शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ हे कायम एकत्र राहतात, सोबत राहतात, त्याचप्रमाणे ह्या जगताचे जे माता पिता आहेत म्हणजे पार्वती आणि परमेश्वर अर्थात शंकर, त्या दोघांनाही मी ज्ञानप्राप्तीसाठी आणि वाणी आणि त्या सगळ्या अर्थांना प्राप्त करण्यासाठी वंदन करते. याचा अर्थ आहे.
0: खूपच सुंदर. संस्कृत भाषा दिवस हा श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो, तर तो श्रावण पौर्णिमेलाच का साजरा केला जातो?
1: या दिवसाचं औचित्य असं आहे की आपल्या प्राचीन शिक्षण परंपरेमध्ये आपण आश्रमांमध्ये जाऊन गुरूंकडून शिक्षण घ्यायचो, त्यामुळे श्रावण पौर्णिमा हा पारंपरिक पद्धतीने वेदाध्ययनाचा किंवा शिक्षणाच्या नव्या प्रारंभाशी जोडला गेलेला दिवस आहे असं म्हणतात. आणि प्राचीन काळापासून अध्ययन अध्यापनाला जे महत्व दिलं जायचं ते ह्या दिवसापासून सुरू करून दिलं जात असल्यामुळे आपल्या ज्ञानपरंपरेतले अनेक महत्वाचे जे ग्रंथ आहेत ते शिकवले जात असल्यामुळे ह्या दिवसाचा एक नैसर्गिक संबंध संस्कृत भाषेशी निर्माण होतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे फक्त संस्कृत नावाची एक भाषा म्हणून आपण जिला आज ओळखतो, तर खरं तर तिचा संबंध हा असा आपल्या ज्ञान परंपरेशी जोडलेला आहे. म्हणून ह्या दिवशी संस्कृत दिन भारत सरकारनेच सुरू केलेला होता. 1969 भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे आदेश असे होते की ह्या दिवशी संस्कृत दिन साजरा करायला हवा. त्यामुळे 1969 सालापासून संस्कृत दिवस ह्या दिवशी साजरा केला जातो.
0: आणि म्हणजे ज्ञानपरंपरा किंवा त्यानिमित्ताने तेव्हा पूर्वीच्या काळी असलेला संदर्भ हे तर तू सांगितलंसच, पण आत्ताच्या काळाचा आपण विचार केला तर संस्कृत भाषा दिवस साजरा करण्याचा उद्देश आत्ता काय असतो?
1: जरूर सांगते. आपण संस्कृत भाषेला सध्याच्या काळामध्ये खूप व्यावहारिक महत्व देत नाही, पण आपल्याला हेही जाणून घ्यायला हवं, माहीत करून घ्यायला हवं की संस्कृत ही फक्त धार्मिक किंवा कर्मकांडाची भाषा नाही, ती साहित्याची आहे, ती तत्वज्ञानाची भाषा आहे, नाटकांची, काव्याची, व्याकरणाची आणि प्रेमाची सुद्धा भाषा ती आहे. त्यामुळे आजच्या काळातही रिलेटेबल वाटेल अशी ती भाषा आहे. ह्यामुळे ही भाषा साजरी करणं हा आजच्या दिवसाचा मूळ उद्देश आहे.
0: बरोबर. आणि हा संस्कृत भाषा दिवस जेव्हा साजरा केला जात असतो तर त्या निमित्ताने काही उपक्रम वेगवेगळे होतात का?
1: हो, म्हणजे शाळा किंवा महाविद्यालयांच्या त्या त्या पातळ्यांवर वेगवेगळे अर्थात उपक्रम केले जातात आणि त्याबरोबरीने संभाषण शिबिर असतील किंवा श्लोक पठणाच्या स्पर्धा असतील, श्लोक गायनाची शिबिरं असतील, इतर अनेक नाटक नाटिका किंवा एकांकिका स्पर्धा, प्रश्न

0: जोशाचे अनेक उपक्रम वेगवेगळ्या संस्थांमधून आयोजित केले जातात. मला स्वतःला विशेषत संस्कृत संभाषण शिबिर किंवा संभाषण हे जास्त महत्वाचं वाटतं, कारण लिखापढी आपण खूप करतो पण जेव्हा संस्कृत मध्ये स्वतःला एखादं वाक्य बोलता येतं तेव्हा विद्यार्थी पातळीवर असलेल्यांची सगळ्यांची एक प्रकारची भीती असते मनातली, ती कमी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत भाषे संदर्भात प्रेम उत्पन्न व्हावं ह्यासाठी, आत्मीयता त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी ह्यासाठी म्हणून हे छोटे छोटे उपक्रम शाळा लेव्हल पासूनच सुरू केले जातात.
1: बरोबर. या अनुषंगाने वरदा आणखीनही बऱ्याच गोष्टी संस्कृत विषयीच्या जाणून घ्यायच्या आहेत. एक छानसं गाणं आपण ऐकूया आणि त्यानंतर मी पुन्हा तुझ्याशी बोलते.
0: हो जरूर.

0: 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे. आज विश्व संस्कृत दिवसाच्या निमित्ताने आपण वरदा रिसबुड पिंपळकर यांच्याशी संवाद साधतोय आणि संस्कृत दिनाविषयी आणि संस्कृत या विषयाबद्दल भाषेबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेतोय. हॅलो
1: हॅलो
0: वरदा, मगाशी तू म्हणालीस की संस्कृत दिनाच्या निमित्ताने शालेय स्तरावर सुद्धा वेगवेगळे उपक्रम केले जातात आत्ताच्या पिढीमध्ये संस्कृत विषयीची आवड रुजण्यासाठी, निर्माण होण्यासाठी. पण काय होतं की संस्कृत हे देवांची भाषा आहे असं म्हटलं जातं आणि अनेकांच्या मनामध्ये संस्कृत खूप कठीण आहे असा समज असतो किंवा एक भीती असते लोकांच्या मनात. तर ही भाषा खरंच कठीण आहे का?
1: खर तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण संस्कृतला देव

0: देवभाषा म्हणतो त्यामध्ये तिचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की ती खूप कठीण आहे किंवा ती फक्त विद्वान लोकांसाठी विशिष्ट लोकांसाठीच आहे. ती कठीण आहे का, तर माझं उत्तर हे आहे की सुरुवातीला ही भाषा अनोळखी वाटू शकते पण ती शिकता येणारच नाही इतकी कठीण बिलकुलच नाही. आपण जेव्हा एखादी नवीन भाषा शिकत असतो तेव्हा तिची रचना आपल्याला अर्थातच वेगळी वाटते आणि हे कोणतीही फॉरेन लँग्वेज आपण शिकतो, फ्रेंच असेल, जर्मन असेल किंवा शाळेमध्ये आपण इंग्लिश सुद्धा जेव्हा शिकतो तेव्हाही आपल्याला हेच वाटत असतं.
1: बरोबर,
0: तसंच संस्कृत भाषेचं सुद्धा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीला हे सगळं नवीन किंवा अनोळखी वाटू शकतं पण त्याच्या मागची एकदा रचना समजली, व्याकरण समजलं किंवा बोलण्याची पद्धत समजली की आपल्याला लक्षात येतं की ही भाषा अतिशय शिस्तबद्ध आणि लॉजिकल आहे. त्याच्यामुळे संस्कृत शिकताना सगळ्यात मोठा अडथळा हा असतो की आपल्या मनात भीती जी असते ती लवकरात लवकर काढून टाकणं किंवा जे आपण बोलतोय, जे बोलायचा प्रयत्न करतोय ते प्रयत्न करत असता असतानाच आपली भीती हळूहळू निघून जाते. त्यामुळे एखाद्याने संस्कृत शाळेमध्ये शिकलेले नसेल तरी सुद्धा पुढे नक्की शिकता येतं आणि भाषा शिकण्यासाठी अर्थात वयाची काही अट नसते, त्यामुळे आपल्याला कधीही कोणत्याही टप्प्यावर संस्कृत भाषा नव्याने शिकता येऊच शकते.
1: हे खूपच आश्वासक वाटलंय मला ऐकल्यानंतर. आणि जर संस्कृत शिकण्याची सुरुवात करायची असेल, तू जसं म्हणालीस की वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती सुरुवात करायची असेल तर ती कशी करावी?
0: आता शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये आपण जे शिकत असतो त्याला एक सिलॅबस असतो, अभ्यासक्रम.
1: बरोबर बरोबर,
0: त्यामुळे आपली अनायसे त्या अभ्यासक्रमाने टप्प्याटप्प्याने ओळख होत जाते भाषेशी. पण जेव्हा एखाद्या प्रौढ व्यक्तीला शिकायची वेळ येते तेव्हा त्या व्यक्तीला काही आपण धाडकन व्याकरणाचं पुस्तक देऊन हा आता हे गाणी बोला असं नाही करू शकत. त्यामुळे छोटे छोटे ओळखीचे त्यांच्या स्वतःच्या भाषेतले शब्द असतील आणि त्याला संस्कृत प्रतिशब्द कोणता किंवा त्याच्यामध्ये काय साधर्म्य आहे, काय फरक आहे हे दाखवून देणं, छोटी छोटी वाक्य त्यांना बोलायला सांगणं. आता तुमच्याशी मी जे बोलतेय, मी माझं नाव वरदा असं मराठीत म्हणते तसंच मम नाम वरदा असं जर म्हटलं तर त्यांना ह्या दोन वाक्यांमधला फरक हळूहळू समजावून सांगता येतो आणि तो त्यांना लक्षात येतो सुद्धा. मग दैनंदिन संभाषण असतील किंवा छोटे श्लोक सुभाषित असतील यांच्यातून संस्कृत भाषेची ओळख करून द्यायची. त्यानंतर येतं ते व्याकरण येतं, म्हणजे व्याकरणाचे नियम सुरुवातीलाच घालून जर दिले हा नियम असा आहे आणि तो असाच आहे असं जर सांगितलं तर प्रौढ असू देत किंवा लहान मुलं असू देत त्यांना ती भीती वाटणारच आहे.
1: बरोबर,
0: त्यामुळे असा जर छोट्या छोट्या टप्प्यांवर प्रवास केला तर संस्कृत शिकणं नक्कीच आनंददायी होऊ शकतं.
1: नक्कीच, आणि खरंच आहे, म्हणजे ज्यांना कोणाला इच्छा असेल संस्कृत शिकण्याची, म्हणजे एवढी सुंदर ही भाषा आहे आणि ही जर शिकायची असेल तर अशा पद्धतीने शिकली तर मला वाटतं भीती कमी होऊन आपण एक पहिलं पाऊल तरी त्या दिशेने नक्कीच उचलू शकतो.
0: हो नक्कीच नक्कीच.
1: संस्कृत म्हटल्यानंतर कालिदासाचं मेघदूत हे सगळ्यात पहिल्यांदा आठवतं.
0: हो,
1: पण बाकी सुद्धा प्रसिद्ध वाचनीय असं संस्कृत साहित्य कोणतं आहे त्याबद्दल पण आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल.
0: हा प्रश्न ट्रिकी पण आहे, आवडीचा पण आहे आणि ह्याचं उत्तर मला ह्या एका छोट्याशा मुलासाठी देणं खर तर अवघड आहे कारण संस्कृत साहित्याची व्याप्ती अतिशय अफाट आहे.
1: बरोबर,
0: पण साहित्य म्हटल्यानंतर फक्त नाटकं, कथा किंवा काव्य हे जरी असलं तरी सुद्धा हेही लक्षात घ्यायला पाहिजे की संस्कृत भाषेमध्ये तत्वज्ञान सुद्धा आहे, इतर ज्ञानशाखा सुद्धा आहेत, म्हणजे गणित असेल, आयुर्वेद असेल, खगोलशास्त्र असेल, ह्या असंख्य शाखांबद्दल संस्कृत भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे. पण वाचनीय असं म्हटलं तर कालिदासाचे अर्थात सगळेच्या सगळेच साहित्य कृती त्याच्या येतातच. शाकुंतल असेल, मालविकाग्नी मित्रम असेल, विक्रम उर्वशीयम असेल, ही तीन नाटकं आणि रघुवंशम, कुमार संभवम ही महाकाव्य आहेत. शिवाय भास नावाचा अतिशय उत्तम कवी जो कालिदासाच्याही आधी होऊन गेला, ज्याला आद्य संस्कृत नाटककार म्हणून ओळखलं जातं, त्याचं स्वप्न वासवदत्तम हे नाटक माझं स्वतःचं अतिशय लाडकं नाटक आहे. शिवाय त्याचं उरुभंगम नावाचं नाटक आहे. शूद्रक नावाचा कवी उत्तम होऊन गेला, त्याचं मृच्छकटिकम नावाचं नाटक आहे. शिवाय दिशाखदत्त नावाचा एक अतिशय

0: सुंदर नाटककार होऊन गेला. त्याने जी जी रोमॅन्स किंवा शांत किंवा अशा प्रकारची किंवा वीररस पूर्ण नाटकं असतील त्यांना फाटा देऊन पूर्ण राजकीय पद्धतीचं नाटक लिहिलेलं होतं, मुद्रा राक्षस नावाचं.
1: अच्छा.
0: हे नाटक असेल हे किंवा भवभूती, बाणभट्ट, पंचतंत्र, हितोपदेश ह्यासारख्या कॉम्पोझिशन किंवा ह्यासारखे ग्रंथ असतील, भर्तृहरी नावाच्या कवीने लिहिलेलं नीतीशतक असेल, ह्या असंख्य अभिजात संस्कृत मधल्या साहित्य कृती आहेत. म्हणजे साधारणपणे 1.5 ते 2000 वर्ष जुन्या एवढ्या तरी त्या सहज आहेत. आधुनिक काळामध्ये सुद्धा संस्कृत साहित्य रचलं गेलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे, अनुवादित पण केलं गेलेलं आहे. त्यामुळे ग बा पळसुले किंवा श्री भा वर्णेकर, श्री भी वेलणकर किंवा माझे अतिशय आवडते कवी डॉक्टर अर्जुन वाडकर ह्यासारखे अत्यंत विद्वान आणि साहित्यिक उत्तम साहित्यिक आहेत ज्यांनी आधुनिक संस्कृत लेखनामध्ये खूप मोठं योगदान दिलंय. पंडित प्रभाकर भातखंडे नावाचे नाटककार आहेत, त्यांनी संस्कृतमध्ये अतिशय विपुल नाटक लेखन केलेलं आहे. संस्कृत नाट्य परंपरा ही फक्त प्राचीन काळात नाहीये, ती अजूनही सुरू आहे. शिवाय डॉक्टर राजेंद्र भावे असतील, राजेंद्र दातार गुरुजी असतील, डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर असतील, ह्यांचं अनुवाद लेखन इतकं उत्तम दर्जाचं आहे की त्याबद्दल म्हणजे मी त्यांची फॅन आहे एवढंच म्हणू शकते. त्यामुळे तुम्हाला म्हंटल तसं की ह्या सगळ्या अख्ख्या आपल्या बोलण्यामध्ये मला वेळ पुरणार नाही जर सगळंच संस्कृत मधलं उत्तम साहित्य सांगायचं झालं तर.
1: बरोबर. पण निदान आपल्याला या निमित्ताने थोडीशी तरी एक झलक किंवा ओळख मिळू शकते की काय काय वाचनीय गोष्टी आहेत त्यातल्या.
0: हो हो.
1: आणखीनही आपल्याला
0: सॉरी
1: नाही नाही बोल बोल.
0: म्हणजे आधुनिक संस्कृत भाषेमध्ये सत्यव्रत शास्त्री शिवाय रेवाप्रसाद द्विवेदी महोदय ह्यांनी सुद्धा खूप सुंदर महाकाव्य रचलेली आहेत. श्री बोधिसत्व चरितम असेल किंवा स्वातंत्र्य संभवम नावाचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित महाकाव्य आहे. आणि शिवाय गंमत अशी एक आहे की आधुनिक संस्कृत मध्ये गझल आणि हायकू यांसारखे सुद्धा साहित्य प्रकार त्यांच्यावर सुद्धा प्रयोग झालेले.
1: बरं.
0: त्याच्यामुळे संस्कृत भाषेला आपण फक्त पूर्वी प्राचीन काळात लिहिल्या गेलेल्या ग्रंथांची भाषा असं जे लेबल लावतो ते तसं नाहीये. संस्कृत हा एक अखंड वाहता प्रवाह आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जितक्यांदा ओंजळ बुडवाल तितक्यांदा ती नवीन नवीन पाण्यानेच भरून येणार आहे.
1: खूपच छान. आणि तू जे आत्ता म्हणालीस की नवीन नवीन प्रवाह सुद्धा आहे किंवा नवीन गोष्टी सुद्धा संस्कृत काव्यामध्ये लिहिल्या जात आहेत, तर त्या अनुषंगाने थोडासा आत्ताच्या काळाविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. एक छानसं नाट्यपद ऐकवते आणि मग पुन्हा आपण बोलूया.
0: हो जरूर.

0: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय 107.1 MHz FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. आज विश्व संस्कृत दिनाच्या निमित्ताने आपण वरदा रिसबुड पिंपळकर यांच्याशी संवाद साधतो आहोत. हॅलो.
1: हॅलो
0: वरदा, मगाशी तू संस्कृत साहित्याविषयी आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्यास आणि तेव्हा आपण असं म्हटलं होतं की आत्ताच्या काळानुसार सुद्धा मला काही तुला विचारायचं आहे. तर म्हणजे सध्याच्या काळातली संस्कृतची लोकप्रियता किंवा विशेषतः तरुणाईमध्ये संस्कृतची लोकप्रियता कशी काय आहे?
1: संस्कृत भाषेची लोकप्रियता ही आकड्यांमध्ये सांगणं अजिबातच शक्य नाही, कारण तिथे पॉप्युलॅरिटी, लोकप्रियता ही कशा रूपात संस्कृत भाषा तरुणाईपर्यंत पोहोचते यावर अवलंबून आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे शालेय किंवा उच्च महाविद्यालयामध्ये वगैरे जेव्हा संस्कृत शिकलं जातं, संस्कृत भाषा शिकली जाते, त्या वेळेला फक्त अभ्यासक्रमातून ही भाषा शिकवली जाते. पण आपल्याकडे इंस्टाग्राम किंवा फेसबुक, युट्यूब सारख्या ज्या ज्या सोशल मीडिया साईट्स अवेलेबल आहेत, त्यामुळे तरुणाईला संस्कृत श्लोक, संस्कृत गाणी, तत्वज्ञान, मायथॉलॉजी, क्लासिकल आर्ट इतर किंवा अशा अनेक माध्यमांमधून संस्कृत भाषा भेटत राहते, कारण इतके प्रचंड कॉन्टेंट क्रिएटर्स इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेशी संबंधित जे जे कोणी अभ्यासक आहेत किंवा ज्यांना संस्कृत भाषा मनापासून आवडते किंवा शिकायची आहे, ह्या सगळ्या लोकांसाठी संस्कृत भाषा ही अतिशय सोपी करून सांगितली जाते. त्यामुळे जर फक्त संस्कृत म्हणजे हे पाठ करा ते पाठ करा असं जर सांगितलं तर ते तितकं त्यांना आपलंसं वाटणार नाही. पण संस्कृत मधनं एखादी गोष्ट सांगितली जात असेल, एखादा संवाद ऐकला असेल किंवा एखाद्या आधुनिक विषयावर, रिलेटेबल विषयावर जर काही कंटेंट असेल, एखादा शब्द खेळ घेतला असेल, तर तरुणाईचा प्रतिसाद खूप वेगळा असतो. आणि जो कंटेंट क्रिएटर्सच्या पेजेसवर वोट्सच्या किंवा पोल्सच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला दिसतो, लाईक्स असतात, कमेंट्स असतात, शेअर केलेलं असतं, त्यामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे संस्कृत भाषा ही अगदी म्हणजे मला अतिशय आनंद होतो या गोष्टीचा की फक्त पुस्तकाच्या पानांपुरती ही भाषा मर्यादित राहिलेली नाहीये.
0: नक्कीच. आणि असं म्हटलं जातं की संस्कृत ही कम्प्युटर फ्रेंडली भाषा आहे, तर हे खरं आहे का?
1: संस्कृत भाषा ही संगणकासाठी तयार केलेली भाषा आहे किंवा कम्प्युटर फ्रेंडली भाषा आहे असं ठामपणे म्हणणं हे योग्य नाही, किंवा त्या क्षेत्रामध्ये बोलणं की मी तज्ज्ञ नाही. पण हे मात्र मी नक्की सांगू शकते की व्याकरण व्यवस्था ह्या भाषेची अतिशय नियमबद्ध आहे, त्यामुळे संस्कृत भाषेचा कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्सच्या दृष्टीने अभ्यास होणं हे स्वाभाविक आहे. म्हणूनच मॉर्फोलॉजिकल अनालायझर्स जे असतात किंवा मशीन ट्रान्सलेशन ह्या क्षेत्रांमध्ये जे काम होतं त्यासाठी संस्कृत भाषा ही खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते. शिवाय AI सुद्धा संस्कृत भाषेत काम करू शकतं, कारण हे सांगायला मला अजिबात लाज वगैरे वाटण्याचं काही कारण नाही, कारण AI चा उपयोग करून मी इतक्या गोष्टी संस्कृत भाषेशी रिलेटेड करू शकली
0: आहे
1: की AI संस्कृत मधला मजकूर जो काही आहे तो समजावून सांगू शकतं, भाषांतरही करू शकतं, व्याकरणासंबंधी मदत करू शकतं, वेगवेगळ्या गोष्टींची अलाइनमेंट देऊ शकतं. पण अर्थात AI ने दिलेलं प्रत्येक उत्तर हे अचूक असेल असं नाही, त्यामुळे तुमचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तुम्ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: पण तरी सुद्धा कम्प्युटर फ्रेंडली ही भाषा आहे हे जे बोललं जातं.

0: बद्दल बोलण्याइतकी मी तज्ज्ञ नक्की नाही, त्यामुळे मी एवढं म्हणू शकते की जगामधली ही एक अतिशय नियमबद्ध शिस्तबद्ध भाषा आहे जिचा उपयोग कम्प्युटेशनल रिसर्च साठी केला जाऊ शकतो.
1: बरोबर. आणि आत्ता जर आपण विचार केला तर संस्कृत भाषा कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये वापरली जाऊ शकते आणि त्याच्यात जर कोणाला करिअर करायचं असेल तर मग कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: संस्कृत भाषा म्हणजे फक्त संस्कृत भाषेचं शिक्षक होणं हा एवढाच करिअर ऑप्शन आहे असा समज असतो.
1: हो,
0: पण हा समज आता बदलणं खूप महत्वाचं आहे आणि ह्यासाठी मी ज्या ज्या क्षेत्रांबद्दल मला माहिती आहे ती अर्थातच सांगू इच्छिते. अध्यापन आणि संशोधन ही तर महत्वाची क्षेत्र आहेतच, पण त्याबरोबरीने भाषांतर आणि अनुवाद असेल किंवा संपादन आणि प्रूफ रिडिंग असेल, मॅन्युस्क्रिप्ट स्टडीज असतात, प्रकाशन करणं हा सुद्धा एक मोठा टास्क असतो. शिवाय तत्वज्ञान, योग, आयुर्वेद संबंधात जे अध्ययन असतं किंवा रिसर्च असतो ते आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणं असेल, ज्यामध्ये पौराणिक किंवा वैदिक साहित्याचा उल्लेख असतो किंवा काही रिसर्च निबंध असतात, शोध निबंध असतात, ज्यांचा सांस्कृतिक अभ्यासासाठी उपयोग केला जाऊ शकतो. आणि अर्थात कंटेंट रायटिंग, डिजिटल एज्युकेशन, ऑनलाईन कोर्सेस अनेक असतात, त्याच्यानंतर कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आणि शिवाय NLP आणि AI ह्या अशा अनेक क्षेत्रांमध्ये संस्कृत भाषेचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या माणसाला जर संस्कृत भाषा आवडत असेल आणि त्याबरोबरीने जर कम्प्युटर सायन्स किंवा AI मध्ये रस असेल तर कॉम्प्युटेशनल संस्कृत किंवा NLP नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, टेक्स्ट अनालिसिस ह्या क्षेत्रांमध्ये माणूस काम करू शकतो. शिवाय आता मी जरी पूर्ण वेळ शिकवत असले तरी सुद्धा भाषांतर करणं मला आवडतं, कंटेंट क्रिएशन मला आवडतं, त्यामुळे ह्या अशा कॉम्बिनेशन्स मधून अनेक संधी निर्माण होऊ शकतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे आपल्याला स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायला हवा विद्यार्थ्यांनी की संस्कृत भाषेसोबत मी आणखी कोणती कोणती कौशल्य जोडू शकतो किंवा शकते जे माझ्याकडे आहे, ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं की झालं. कारण आजच्या काळामध्ये ह्या एका विषयाचं ज्ञान आणि दुसऱ्या विषयाचं स्किल यांचा संगम करून करिअरच्या अनेक नव्या वाटा आपण त्यांच्यावर चालू शकतो.
1: बरोबर आहे,
0: मला वाटतं.
1: अगदी खरं आहे. आणि हे जर कॉम्बिनेशन असेल तर मला वाटतं क्रिएटिव्हली खूप गोष्टी त्याच्यामध्ये करता येऊ शकतात.
0: हो हो हो,
1: खूपच छान. वरदा, आज संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृत भाषेविषयी आणि एकूणच संस्कृतविषयी बऱ्याच गोष्टी आम्हाला जाणून घेता आल्या. आणि आता आपल्या संवादाच्या सांगतेकडे आपण जात असताना मला असं वाटतंय की सुरुवात जशी आपण संस्कृत रचनेने केली होती तसंच संस्कृत रचनेनेच शेवट आपल्या या संवादाची सांगता सुद्धा करूया आपण.
0: हो, माझा एक अजून आवडता श्लोक आहे जो आजच्या मुलाखतीला अतिशय समर्पक मला वाटतो किंवा ह्या मुलाखतीतून मी जे सांगितलंय त्याला समर्पक वाटतो, म्हणून तो श्लोक मी म्हणते. उद्यमे नहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. याचा अर्थ अगदी सोप्पा आहे. फक्त इच्छा करून काहीही होत नाही, प्रयत्न करावा लागतो. जसं सिंह झोपलेला असताना त्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण फिरत नाही, त्या सिंहाला हालचाल करावी लागते.
1: बरोबर.
0: आणि मला वाटतं संस्कृत शिकण्याला सुद्धा हेच लागू होतं. आपण म्हणतो मला संस्कृत भाषा यायला हवी, पण प्रत्यक्षात आपण दोन वाक्य बोललो नाही, लोक समजून घेतले नाही, पुस्तकं उघडली नाही, तर ती भाषा आपल्याला येणार नाही. त्यामुळे स्वतःहून प्रयत्न करणं, शिकणं हे कधीही सोडायचं नाही.
1: खरंय,
0: मला ह्याच्यातून सांगावं असं वाटतं.
1: खूपच छान. आणि आत्ता हे श्लोक तू जे आम्हाला ऐकवलेस तर ते ऐकताना आठवण झाली की सध्या FM रेनबोवर सुद्धा रोज सकाळी 7 वाजता सुभाषित गुंजरम असा एक कार्यक्रम सुरू आहे, उपक्रम सुरू आहे, आणि त्यात वेगवेगळी सुभाषित सांगितलेली असतात आणि त्यांचा अर्थ आणि त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो तेही सांगितलं जातं. तर मला ही फार गोड अशी गोष्ट वाटते की जी काही संस्कृत सुभाषित आहेत त्यातून आपल्याला काही ना काहीतरी एक गाईडलाईन म्हणतो आपण तशी मिळत असते.
0: हो हो, अगदी, प्रश्नच नाही.
1: वरदा असतो कार्य

0: कार्यक्रमात सहभागी झालीस आणि एवढ्या छान गोष्टी संस्कृत विषयीच्या आम्हाला सांगितल्यास तर त्याबद्दल मनापासून आभार आहेत. धन्यवाद तुला.
1: थँक्यू. मी सुद्धा तुमचे खूप मनापासून आभार मानते. खर तर मला इथे बोलताना खूप मज्जा आली हे एका वाक्यात मी सांगू शकते.
0: आणि जाता जाता मला एक तुला सांगायचंय. संस्कृत दिनस्य हार्दाः शुभाशयाः.
1: भूरी धन्यवादाः. सर्वेभ्यः संस्कृत दिनस्य शुभाशयाः.
0: धन्यवाद. या निमित्ताने एक वाक्य तरी बोलता आलेलं आहे त्यामुळे मला फार बरं वाटलेलं आहे. पुन्हा काही निमित्ताने जरूर आपण कनेक्ट होऊया आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो।
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
3: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 8:30 वाजता आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9

0: वाजता. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
1: सप्तरंगी साथमध्ये आज आपण संस्कृत दिवसाच्या निमित्ताने वरदा रिसबुड पिंपळकर यांच्याशी संवाद साधला आणि संस्कृत भाषेची महती जाणून घेतली. आता मात्र सप्तरंगी साथच्या सांगतेकडे आपण जातोय. जाता जाता एक छानशी रचना आशाताई खाडीलकरांच्या आवाजातली तुम्हाला ऐकवते आहे आणि त्यानंतर 3:58 असतील ठळक बातम्या आणि त्यानंतर 4 सांजेच्या पारीमध्ये सुंदरीची आणि तुमची भेट होणार आहे. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो.

नमस्कार, ऐकूया ठळक बातम्या. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे तसंच अन्य अडचणी तातडीनं दूर करण्याचे निर्देश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला त्यांनी पनवेल पळसपेहून सुरुवात केली, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या तसंच मिठाई खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 469 झाली आहे. शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू असल्यामुळे 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह सापडले अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. दरम्यान तिबेटमध्ये धरण फुटल्याचा इशारा नेपाळ प्रशासनानं दिला आहे, त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येईल अशी भीती व्यक्त होते आहे. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 331 अंकांची वाढ झाली आणि तो 77,265 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85 अंकांची वाढ नोंदवत 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आता कार्यक्रम सुरू झालाय. सांजेच्या पारी त्यात हैत गप्पन गाणी लई भारी. आणि तुमच्या संगठाय आरजे सुंदरी तवा राम राम मंडळी. आणि तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा पण मंडळी.

0: आज बघा पुन्हा एकदा आपली भेट होतीये आणि हल्ली सांजेच्या पारी तुमच्याशी गप्पा मारायचा अवसर सारखं मिळत असल्यामुळं मला पण एकदम छान वाटतंय. काय काय वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलता येतात. आता आजच बघा, हिथं यायच्या अदुगर दुपारी मी आणि कासराव गेलो होतो जेवायला बाहेर. आज ज्या कासरावांना सुट्टी आहे पण मला नाही. आणि कासरावांची बहीण असते पुण्याला, आज काय ती यायची नव्हती. तर ज्या कासराव म्हणलं का तुझा कार्यक्रम हाय तर कशाला घरी स्वयंपाक करायची दगदग करतीस, आपण बाहेरच जाऊ जेवायला. आत्ता श्रावण सुरू आहे तर एका हॉटेलात श्रावण स्पेशल थाळी मिळते म्हणून मुद्दाम ती खायला गेलो. तिथं गेलो तर आपला चॅनल सुरू असल्यासारखी छान छान मराठी गाणी लागली होती. आम्ही जाऊन बसतोय तेवढ्यात तर नाच ग घुमा सुरू झालं.
1: पश्चिमी नाचू नाच ग घुमा, पश्चिमी नाचू नाच ग घुमा.

0: या गाण्यातली शेवटची कडवी ऐकून तर झकासराव हसायलाच लागले. म्हणले का हे कसलं गाणं आहे. त्यांना मी सांगितलं का मंगळागौरीचं स्त्री गीतं म्हणतात तसं गाणं आहे. पूर्वी सासरी पोरींना जाच असायचा आणि सासरच्या कागाळ्या कुठं सांगायची पण सोय नसायची. त्यामुळं अशा काहीतरी निमित्तानं मनातलं सगळं बोलून टाकायच्या पोरी. हे मात्र झकासरावांना लगेच पटलं. ते म्हणले का बरोबर हाय सुंदरे, पण मला तर या गाण्याची चाल फारच आवडली. कसला भारी ठेका आहे, हे तर बसल्या बसल्याच माझे पण पाय ताल धरायला लागले. मी म्हणलं का रामभाऊ कदमांची चाल आहे ही. अशी स्त्रियांची पारंपरिक गाणी, भारुडं, गवळणी, शेतकऱ्यांची गाणी, मोटवरची गाणी, कोळी गीतं, अशी कितीतरी प्रकारच्या गाण्यांना रामभाऊंनी चाली दिल्यात. योगायोगानं आजच रामभाऊंची जयंती आहे आणि मी त्यांच्याबद्दल कार्यक्रम पण करणार आहे. हे ऐकून झकासरावांनी तिथल्या वेटर भाऊला बोलवलं आणि म्हणले का आज आमची कारभारीन सांगन ती गाणी इथं तुमच्या हॉटेलात लावाल का. त्या वेटर भाऊला पण हे काहीतरी नवीनच वाटलं. तो म्हणला का आमच्याकडं असतील गाणी तर नक्की लावतो. मग मी त्याला रामभाऊंनी चाल दिलेलं आणि त्यांनीच स्वतः गायलेलं भारूड लावायला सांगितलं.
1: साडी आला म्हटली, तिनं चोळी आला म्हटली, तिनं नथ आणा म्हटली, तिनं बुगडी आणा म्हटली. अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
2: कशाला
1: माडीवरची मंडळी खाली आली? माडीवरची मंडळी खाली आली.

आगाबाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून लग्नाला बसली नटून आणि तिथं

0: आगाबाई पडली इरला, योग बापै नवरा ठरिवला, योग बापै नवरा ठरिवला
1: ठरिवला नव
0: त्याच्या तोंडा

0: अश्यामुची भागाबाई सानी, अश्यामुची भागाबाई सानी, तिच्या जन्माची झाली कानी।
1: बरं मग मुहूर्त आहे
0: कडपात।

रामभाऊंनी गायलेलं आणि चालीत बांधलेलं हे भारुड ऐकताना आम्हीच काय पण हॉटेलातले बाकीचे पण सगळे लोक गप्पाटप्पा इसरून भारुडात अगदी तल्लीन होऊन आपलं खाणं खात होते. रामभाऊ कदमांच्या चालींची जादूच अशी आहे का ऐकणारा भानच हरपतोय. मी आकाशरावांना म्हणलं का रामभाऊ सुरुवातीला एका बँड पथकात क्लॅरिनेट वाजवायचे, मग अब्दुल करीम खान साहेबांकडं शास्त्रीय संगीत शिकले, पुढं पट्टे बापुरावांकडं लावणी म्हणजे काय ते पण शिकले, सुधीर फडके म्हणजेच बाबूजींकडं मदतनीस म्हणून नंतर त्यांनी काम केलं आणि 1957 मध्ये रामभाऊंनी चाल बांधलेली बुगडी सगळ्या महाराष्ट्रात फेमस झाली.

0: ही लावणी त्या हॉटेलातल्या स्पीकरवर वाजत होती आणि तेवढ्यात नेमकी एका लहान पोरीच्या हातानं आमटीची वाटीत सांडली. ते बघून तिचे आईबाप कानकोंडे झाले, पण आम्ही बाकीचे सगळेजण हसायला लागलो. म्हणलं, काय परफेक्ट टायमिंग आहे. जकासराव म्हणले, का सुंदरे, ही लावणी लिहिताना पण असंच काहीतरी सांडलं बिंडलं असेल बहुतेक. मी म्हणलं, आवो काय तुम्ही, बुगडी हा काही कोणता पदार्थ नाही, तो एक दागिना असतोय कानात वरच्या बाजूला घालायचा, आणि सांडली या शब्दाचा या लावणीतला अर्थ हरवली असा आहे. जकासराव कधी नव्हे ते जीप चावत असं होय असला असल म्हणले. आणि तेवढ्यात त्या हॉटेलातल्या दादानं आपल्या मनानंच आणखीन एक गाणंच सुरू केलं.
1: माळ्याच्या मळ्या

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: रामभाऊंची गाणी ऐकता ऐकता मी झकासरावांना म्हणलं का रामभाऊंनी गावगुंड केला इशारा जाता जाता सख्या सजना सोंगाड्या वराडियन वाजंत्री आणि अशा 113 मराठी सिनेमांना संगीत दिलं. पण त्यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळवून देणारा सिनेमा म्हणजे पिंजरा. शांताराम बापूंसारखा मातबर आणि चोखंदल दिग्दर्शक असल्यामुळं पिंजरातल्या एकेका गाण्यासाठी रामभाऊंनी कितीतरी येगयेगळ्या चाली दिल्या होत्या. दे रे कान्हा ही जी गवळण हाय का नाय तिच्यासाठी तर रामभाऊंनी 39 चाली बांधल्या होत्या. त्यातली एक चाल शांताराम बापूंनी फायनल केली आणि ती चाल आज पण आपण ऐकताना आपल्या कानाला किती गोड लागते.
3: अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी.
4: बर
3: किसनानं भुलवल्या.

0: पारी गवळण नारी आल्या यमुनीवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीचा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाशी रंग गोळा करून वस्त्र सारी बसला।

शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 02245151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

पिंजरामधली रामभाऊंनी दिलेली सगळीच गाणी एकदम लोकप्रिय असल्यामुळं ती आधीची गवळण ऐकताना काय आणि आत्ता ही ऐकवलेली ती लावणी ऐकताना काय, पिंजरातली आणखीन लावणी ऐकायला पाहिजे असं जकासराव म्हणायला लागले. मी म्हणलं काहीतनं जीवन बिवून मला स्टुडिओत जायचंय, आपलं जेवण हुसतोर, आणखी पण गाणी ऐकवायची आहेत, आपल्याला ऐकायची पण आहेत. तवा पिंजरातली बाकीची गाणी तुम्ही घरी गेल्यावर मोबाईलवर ऐका. पण एक मात्र हाय, रामभाऊ कदमांनी चाली दिलेल्या सगळ्याच लावण्या एवढ्या झक्कास आहेत की त्यांना लावणी सम्राट असंच म्हणलं जातं. रामभाऊंनी नुसत्या फडाच्याच लावण्या दिल्या नाहीत तर बैठकीच्या लावण्या पण एकदम भारी केल्या होत्या. आणि या ज्या त्यांच्या बैठकीच्या लावण्या होत्या त्या पण आपल्याला ऐकताना एकदम अजूनसुद्धा झकासच वाटतं. तर अशीच एक झकास लावणी बैठी लावणी म्हणतात त्या प्रकारातली, तर ती तुम्हाला ऐकवते.

या बैठ्या लावणीत वापरलेली वाद्य तो ठेका सगळंच भारदार हाय का नाही असं झकासरावानं म्हणल्यावर ते म्हणले, कव्हय ग एकदमच भारी. म्हणलं, रामभाऊंनी नुसत्या लावण्या लोकसंगीतच केलं असं नाही, त्यांनी रसिका गाऊ कोणते गीत, रस बरसत अमृत विना, देकंठ कोकिळे मला अशी उत्तमोत्तम भावगीतं पण केली. त्यांनी नाटकांना पण संगीत दिलं होतं. एका तेलुगू भाषेतल्या सिनेमाला आणि 3 हिंदी सिनेमांना पण त्यांनी संगीत दिलं होतं.

आता आमचं जेवायचं आलंच होतं तेवढ्या तू येटरदादा बडीशोप घेऊन आला अन म्हणला का ताई आज तुमच्यामुळं तुझ्यामुळं आम्हाला एवढी छान छान गाणी ऐकायला मिळाली. मी म्हणलं माझ्यामुळं नाही रामभाऊंमुळं आपल्याला एवढी चांगली गाणी ऐकायला मिळाली. तशी तो एकदम खुशीत हसला आणि थँक्यू म्हणाला. मी झकासरावानं म्हणलं का आता मला उशीर होतोय तेव्हा लवकर लवकर चला आता. तर मंडळी आता माझी कार्यक्रमातली पण येळ संपत आलीये तेव्हा सुंदरी तुमचा हितच निरोप घेतीये. आता मराठी कार्यक्रम तुम्ही ऐका उद्या पहाटे 5 वाजता आर जे रश्मी बारंग बरोबर आणि आत्ताच्या ठीक 5 वाजता ऐका बातम्या आणि त्याच्यानंतर हिंदी कार्यक्रम लव यू जिंदगी. पुन्हा आपली भेट होईलच तोपर्यंत मस्त मजेत राहावा. रक्षाबंधनाचा सण पण एकदम मजेत साजरा करा आणि मजेत राहण्यासाठीच ऐकत राहावा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो.

त्याचं पुराणातले क्रू होत, त्याच सरावन बाळे आंधळ आई बाप बोलले, काशीला घेऊन चल जलमदात्याची सेवा केली, दोघ दोन्ही कड बसली, चालला दिगी दिगी हरणाच्या पाऊली, चालला दिगी दिगी हरणाच्या पाऊली, अन खांद्यावरी

बघून सोसवलावतरलाम बघून एक झाडे आई बा म्हणाले घशाला पडली कोरडे भांड घेऊन गेला पुढे आलं पाण्यामध्ये बुडबुड चित्त घडू नये ते इप्रीत घडलं चित्त घडू नये ते इप्रीत सारे घडले अन बाण आला घुसला काळे जाच्या पासुरे बाण आला घुसला काळे

मोरची कथा है दुनियेला ठाव सांगणारा सांगून गेला उरलं त्याच नाव आता कलियुगाल जग उपराट झालं आओ बगल तित दिसत या सार काळ बगल तित दिसत या सार काळ अन्न माये सागा झर

शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 स्पिरुलिनाचं उत्पादन तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02-2-4515-4134 आणि 45-15-4135 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्डवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशात साखरेचा तुटवडा नाही, तसंच साखरेच्या किमती, साठा आणि बाजारातली उपलब्धता यावर सरकारचं लक्ष आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसात साखरेचे दर सुमारे 20% उतरले असून योग्य दरात पुरेशी साखर उपलब्ध व्हावी यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेच्या सूचना जारी केल्या आहेत. हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेपाळमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 538 झाली आहे. शोध मोहीम आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे. तिबेटमध्ये अडकून पडलेले महाराष्ट्रातले 21 पर्यटक काठमांडूहून आज नवी दिल्ली इथं सुखरूप परतले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 331 अंकांची वाढ झाली आणि तो 77,265 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85 अंकांची वाढ नोंदवत 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह. भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अतिवृष्टीग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी 23 कोटी 33 लाखांची मदत. बुलढाण्याला सर्वाधिक 10 कोटी 78 लाखांचा निधी. नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मंजुरी. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आता सविस्तर बातम्या. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्याचं आश्वासन देतो भाऊ, अशी प्रथा आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी बनवलेल्या सुंदर आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहे. तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये देखील गर्दी दिसून येते आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलंय. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येऊ अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान रक्षाबंधन निमित्त नागपूर महानगरपालिकेनं शहरातील महिलांचा मोफत बस प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. आज आपली बस सेवेच्या पहिल्या फेरीपासून रात्रीच्या शेवटच्या फेरीपर्यंत महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. महिलांसोबत प्रवास करणाऱ्या 10 वर्षांखालील मुलांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. वातानुकूलित आणि विना वातानुकूलित अशा दोन्ही बसमध्ये ही सवलत लागू राहील. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षांचं या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सबलीकरण केलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. पंतप्रधानांनी 2014 याच दिवशी या योजनेचा आरंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण किंवा अर्धशहरी भागात उघडली आहे. त्यात सुमारे 56% खाती महिलांची आहे. राज्यातील विविध भागात जून आणि जुलै 2026 या कालावधीत झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 कोटी 33 लाख 31 हजार रुपयांचा मदत निधी राज्य सरकारनं मंजूर केला. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. राज्यातल्या 17,245 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक 10 कोटी 78 लाख 57 हजार रुपये मंजूर झाले असून बुलडाणा जिल्ह्यातील 7,658 शेतकऱ्यांच्या 5,479 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी ही मदत मिळणार आहे. दरम्यान अमरावती विभागातील 4 जिल्ह्यांसाठी एकूण 13 कोटी 80 लाख 74 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. मदत डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून जुन्या कर्जाच्या वसुलीसाठी ही रक्कम वळती करता येणार नाही. एका नुकसानीसाठी दुबार मदत मिळणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1.9% घसरण होऊन ते 1,58,386 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं. तर चांदीच्या दरातही 1.9% घट होऊन ती 2,39,500 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. अकोला जिल्ह्यात साखरेची साठेबाजी आणि दरवाढ रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत साखर साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहे. त्यानुसार साखर विक्रेते, वितरक आणि व्यावसायिकांना जास्तीत जास्त 4,000 क्विंटल साखरेचा साठा ठेवता येणार आहे. मोठ्या ग्राहकांनाही महिन्याला 10 मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर वापरत असल्यास 15 दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी अकोल्यात 9 तपासणी पथकं गठीत करण्यात आली असून तपासणी सुरू आहे. 2025-26 कालावधीत नेत्रदान करून अनेकांचं जीवन प्रकाशमान करणाऱ्या 200 नेत्रदात्यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा 30 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी 10 वाजता इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स सभागृहात

महिलांचा समावेश असलेला हा समूह काठमांडूतील माहेश्वरी समाज इथं वास्तव्याला होता. नेपाळ प्रशासनाच्या सहकार्यानं पर्यायी बसची व्यवस्था करून हे नागरिक काल जनकपूर मार्गे नेपाळ भारत सीमेच्या दिशेनं रवाना झाले. आज पाटणा इथून रेल्वेनं त्यांना नागपूरला आणण्याचं नियोजन आहे. अमरावतीचे श्याम मारोडकर आणि त्यांचे 3 मित्र नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. 2 दिवस संपर्क न झाल्यानं कुटुंबीय चिंतेत होते, मात्र आता त्यांच्याशी संपर्क झाला असून ते परतीच्या प्रवासाला लागले आहे. दरम्यान नेपाळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहे. मदतीसाठी नागरिकांनी 1070 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचं काम प्राधान्यानं करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी काल दिले. जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या विकास कामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान आज ते भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज घेतलेल्या बैठकीत आरोग्य विभागाशी संबंधित बांधकामाचा आढावा घेण्यात आला. उद्योगांच्या घोषणा करून सरकार गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत असून नैसर्गिक संपत्ती लुटण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली इथं केला. जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, रस्ते, सिंचन आणि रोजगाराच्या मूलभूत सुविधांची दुरावस्था असताना उद्योगांच्या घोषणा कशासाठी असा सवाल त्यांनी केला. आदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंशानं 2 वर्षात 28 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत मंजूर निधीपैकी केवळ 29% निधी खर्च झाल्याचा आरोप त्यांनी केला. गडचिरोलीच्या विकासाला विरोध नाही, मात्र स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणून नैसर्गिक संपत्तीची लूट सहन केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं अमेरिकेच्या फाबियानो कॅरुआना याला पराभूत करून हा किताब मिळवला. अंतिम फेरीत सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रज्ञानंद यानं काल जोरदार पुनरागमन केलं आणि 15-13 अशी ही स्पर्धा जिंकून $2,00,000 इनाम पटकावलं. महिलांची 20 षटकांची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईत सुरु होते आहे. भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा गट अ यामध्ये समावेश आहे. हवामान. आगामी 1 तासात पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह, भेटवस्तू मिठाई खरेदीसाठी लगबग. अतिवृष्टीग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी 23 कोटी 33 लाखांची मदत. बुलढाण्याला सर्वाधिक 10 कोटी 78 लाखांचा निधी. नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मंजुरी. आणि ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानन ठरला पहिला भारतीय. याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कशी लढत. केंद्र शासनाच्या साखर साठा निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटल अर्थात 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांमध्ये जास्त काळ साठा ठेवायलाही मनाई केली आहे. तर दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. सर्व साखर विक्रेते आणि वितरकांनी अन्न साठा देखरेख पोर्टलवर तत्काळ नोंदणी करून सध्याच्या साठ्याची माहिती द्यावी आणि त्यानंतर दर शुक्रवारी ही माहिती अद्ययावत करावी असे निर्देश

शासनानं दिले आहेत. राज्यातले साखर कारखाने, व्यापारी, वितरक आणि मोठे ग्राहक यांच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. देशभरात राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं माणुसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी वृद्धाश्रम आणि उपजिल्हा रुग्णालय इथला परिसर स्वच्छ करून निराधार, बेघर, वृद्ध व्यक्तींसह रक्षाबंधन साजरं केलं. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाने एक राखी सुरक्षेची हा उपक्रम राबवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कुंभमेळ्याचा उद्देश हा केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हा नाही, तर या अनुषंगानं आपल्या परंपरांमधून होणारं मंथन आणि चिंतन हे खरं अमृत आहे असं ते म्हणाले. यानिमित्तानं गोदावरी नदी निर्मळ व्हावी, अविरल वहावी यासाठी सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडायच्या प्रकल्पांची सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक इथं येतील, तेव्हा एका वेगळ्या गोदावरीचं दर्शन त्यांना घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 आजपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेनं धर्मांतर करायच्या किमान 60 दिवस आधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 पोहोचला आहे, तर अजून 1545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. भोटे कोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800+ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गाने सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणायचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेले तमिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या
सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये काठमांडू इथं

गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हंगेरी इथं सुरू असलेल्या पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फारकशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 हा सामना सुरू होईल. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य फेरीत वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली, तर जागतिक क्रमवारीत 55 क्रमांकावर असलेला फारकस याने इजिप्तच्या प्रतिस्पर्ध्याचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते नाशिक जिल्ह्यात मौजे चाचडगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर उत्पादन खर्च 25-30% कमी करून उत्पादकता 40% वाढवता येईल. यासाठी राज्य सरकारनं महाविस्तार ऍप तयार केलं आहे. याद्वारे शेतकऱ्याला संपूर्ण पीक साखळीचं मार्गदर्शन मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या रिलॉन्चिंगसाठी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसनं हा प्रकार तातडीनं थांबवावा असं ते म्हणाले. दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्टला काढलेला शासन निर्णय रद्द करावा या आणि इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर घुलेवाडी इथल्या आदिवासी शासकीय वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांनी उघड्यानं आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण सदरा न घालता आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा शहरालगत असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या 3 वसतिगृहांमधल्या विद्यार्थ्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी आणि कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याला आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं नंदुरबारात आणलं. त्यानंतर त्याच्या अकादमीत त्याची सुमारे तासभर चौकशी झाली. पाटीलची ई साक्ष तसंच ओळख परेड झाली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात घरी तसंच मूळ गावी जाऊन झडती घेतली जाईल असं सूत्रांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शासनाकडून साखर साठा मर्यादेबाबत सूचना जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई होणार. राज्यात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फारकशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: दोस्तों, आप सुन रहे हैं कार्यक्रम हम तुम, और कार्यक्रम का ये पहला गीत जो आपने सुना फूलों का तारों का, हरे रामा हरे कृष्ण फिल्म का. और इस गीत में एक पसंद और भी जुड़ रही है, नरगोड़ा छत्तीसगढ़ से कीर्तनपुरी गोस्वामी, लक्ष्मण जोगेश, ट्विंकल टिम्पल, मीनाक्षी, निशा, तुलसी और दिशा गोस्वामी की. और अब बढ़ते हैं कार्यक्रम में आगे और सुनते हैं ये अगला गीत. इस गीत की पसंद आ रही है इंदौर से, और पसंद किया है

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 वर. 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. भारताचा परकीय चलन साठा गेल्या आठवड्यात 729.30 अब्ज अमेरिकी डॉलरच्या विक्रमी उंचीवर. अमेरिकेनं आपला हेकेखोरपणा आणि दबावतंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका. देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिलकुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसची लढत. नेपाळ आणि तिबेटमध्ये झालेल्या विनाशकारी आकस्मिक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून मृतांचा आकडा 547 पोहोचला आहे तर अजून 1545 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातल्या नद्यांचे किनारे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नैऋत्य चीनमध्ये झालेल्या 5.1 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे नव्यानं महापुराचा धोका असून प्रशासनानं हाय अलर्ट जारी केला आहे. भोटेकोशी नदी उगमस्थानाजवळ एक नवीन नैसर्गिक तलाव तयार झाला आहे. तिबेटच्या बाजूला एका धरणाला तडे गेल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं पूरग्रस्त जिल्ह्यांमधून 800 अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या महापुरानंतर अजूनही 320 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. याशिवाय इतर देशांचं नागरिकत्व असलेले 100 भारतीय वंशाचे लोकही सध्या संपर्काबाहेर आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. त्रिशुली 1 जलविद्युत प्रकल्पात कार्यरत 63 भारतीय नागरिकांना सुरक्षा जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच चीनच्या हद्दीत अडकलेले आणखी 96 भारतीय जमिनीच्या मार्गानं सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल काठमांडू इथं पोहोचलेल्या तामिळनाडूतले 21 भारतीय आज दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधले सुमारे 400 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावास, स्थानिक प्रशासन आणि ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमध्ये काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतानं नेपाळसाठी 47 टनांपेक्षा जास्त आपत्कालीन मदत साहित्य पाठवलं आहे. आज आणखी एक विमान 13 टन आवश्यक साहित्यासह नेपाळसाठी रवाना होणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं नवी दिल्लीत 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला असून काठमांडू आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासांनीही 24 तास हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. भारताचा परकीय चलन साठा 21 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 12.40 अब्ज अमेरिकी डॉलरनं वाढून 729.30 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर पोहोचला. यापैकी सर्वात मोठा वाटा चलनी साठ्याचा असून तो 9.40 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ नोंदवून 591.30 अब्ज अमेरिकी डॉलरवर गेला. तर सोन्याच्या साठ्यात 2.08 अब्ज अमेरिकी डॉलरची वाढ होऊन तो 114.20 अब्ज अमेरिकी डॉलर इतका झाला. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर वार्षिक तत्वावर 6.7% नोंदवला गेला आहे. आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती दिली आहे. जून महिन्यातल्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सुधारून थेट 8.8% झाला होता, जो सुरुवातीला 7.3% असेल असा अंदाज होता. जूनमधल्या या वेगवान वाढीच्या तुलनेत जुलैमध्ये वाढीचा वेग किंचित मंदावला असला
तरी औद्योगिक वाढीचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेनं आपला हेकेकोर दृष्टिकोन बदलून दबाव तंत्राचा वापर थांबवल्यास पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित करणं शक्य आहे असं इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटलं आहे. अमेरिकेनं इराणचे अधिकार स्वीकारावेत आणि जुन्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी अलीकडे झालेली चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचंही ते म्हणाले. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत तातडीनं कोणतीही चर्चा करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज राखी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून स्नेहबंध वाढवणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाज आणि राष्ट्राचं रक्षण करत विकसित भारत घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. आपलेपणाचे बंध दृढ करणारा राखी पौर्णिमेचा सण सुसंवाद आणि परस्परांचा आदर या मूल्यांची जाणीव करून देतो. सर्वांना या निमित्तानं सौख्य आणि समृद्धी लाभो अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राखी पौर्णिमेचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हंगेरी इथं सुरू असलेल्या PSA बुडापेस्ट स्कॉश ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या वेलावन सेंथिलकुमारची लढत यजमान हंगेरीच्या बालाज फार्कसशी होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9:30 हा सामना होणार आहे. काल रात्री झालेल्या चुरशीच्या उपांत्य सामन्यात वेलावन यानं भारताच्याच वीर चोत्रानीचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तर फार्कसनं इजिप्तच्या मुस्तफा अल सिर्तीचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जनधन योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून गेल्या 12 वर्षात या योजनेनं अधिकाधिक नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणून त्यांचं सक्षमीकरण केलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी 2014 या योजनेला प्रारंभ केला होता. आतापर्यंत या योजनेत 59 कोटी खाती उघडली गेली असून त्यातली 78% खाती ग्रामीण आणि अर्धशहरी भागात उघडली आहेत तर अंदाजे 56% खाती महिलांची आहेत.

दिवसाधी स्थानिक दंडाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं देशभरातून सगळे भेदाभेद विसरून विविध लोक एकत्र येतात आणि अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण जगात इतरत्र कुठेही दिसत नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नाशिक इथं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 547 320 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता. नागपूर जिल्ह्यातले 110 नागरिक सुरक्षित. भारताचा परकीय चलनसाठा गेल्या आठवड्यात 729.30 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी उंचीवर. अमेरिकेनं आपला हेकेकोरपणा आणि दबावतंत्र थांबवलं तर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित होणं शक्य असल्याची इराणची भूमिका. देशभरात राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा. आणि बुडापेस्ट स्कॉश खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रात्री भारताच्या वेलावन सेंथिल कुमारची हंगेरीच्या बालाज फार्कसची लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: Welcome back to the show. 28:09 and here's the next request. This is Chad Kroger with Hero.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: Welcome back to the show, 107.1 FM, Friday Night Live. This is your request hour. This is Rita. And the next request, this is a request for the Bee Gees with Love You Inside Out. And it's a very intense romantic desire, emotional surrender. That's there in the song. The singer is completely captivated by someone and wants to know and love them completely inside out. And that's why the song, Love You Inside Out. And what makes it especially good is the whole contrast, sensual lyrics, and there's a very effortless groove to the song. Listen in. This is the Bee Gees.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: Welcome back to the show. It's 3 minutes past 10 and of course it's the Friday Night Live right here with me, Rita. And I'm going to start off with a 1982 track that defined an entire age, decade, generation of soft rock. This is Toto with Africa. And right after that, The Cardigans with Love Fool. Now, this is a song that was written in an airport lounge while the lead singer Nina Persson was waiting for a delayed flight. So, two songs back to back.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

baju.

नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

आणि नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत एका नदीच्या संदर्भात, नदीकडे वळणार आहोत आपण एका. आणि ही जी नदी आहे उत्तर प्रदेशमधली काली नदी, अलीकडच्या अगदी काल दोन परवा दिवसांच्या घटना ज्या आपण ज्या बघितलेल्या आहेत की नेपाळसारख्या देशामधनं वाहणाऱ्या नद्या आणि त्याचा भारताशी असलेला संदर्भ, तर ही जी काली नदी आहे ती संपूर्णपणे जर आपण बघितलं तिचा उगम हा मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये होतो आणि इथे तिला नागन या नावाने ती प्रसिद्ध आहे. पूर्वी तिचा मार्ग अनिश्चित होता पण आता अलीकडच्या काळामध्ये तिला ती सारखी पूरग्रस्त व्हायची काली नदी आणि त्यामुळे पाटबंधारे विभागानं त्याच्यावर उपाययोजना केलेली आहे आणि आता तिला निचली गंगा नहर, खालसा गंगा कालवा या नदीच्या वरून तिला वाहण्याची एक आपण काय म्हणूया तशी तजवीज, तशी सोय केलेली आहे. आणि असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळात कालिंदी हे तिचं नाव होतं आणि त्याचं फारसी लेखकांनी केलेलं अपभ्रंश रूप म्हणजे काली असं म्हटलं जातं. मूळची कालिंदी काली झाली. या नदीबद्दल थोडक्यात आपण अगदी जाणून घेतलं, पुराण काळापासून असलेला तिचा संदर्भ आणि नागिणीचं तिचं रूप, त्यामुळे आजही तिला नागन म्हटलं जाणं हे खास आहे. यानंतर आपण लता दिदींच्या स्वरामध्ये हे यमुनाष्टक ऐकणार आहोत FM रेनबोवर.

लता दिदींच्या स्वरात आपण आता हे ऐकलं ते यमुनाष्टकं. एफ एम रेनबो वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी. आणि अजून एक आपण मालिका सुरू केली आहे. ही मालिका म्हणजे आपण वेगवेगळे सुप्रसिद्ध घाट, आपल्या देशातले नदी घाट, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेत असतो. आज ज्या घाटाबद्दल मी सांगणार आहे, पुन्हा एकदा आपण काशी वाराणसीला जाणार आहोत आणि इथला अत्यंत सुप्रसिद्ध असा अस्सी घाट, गंगेसोबतच्या संगमाचं एक ठिकाण हे असल्यामुळे, म्हणजे गंगेच्या काठावर हे सगळे सलग लागून जे घाट आहेत, तर प्रत्येक घाटाचं आपलं असं एक महत्त्व आहे. पौराणिक कथा असं सांगते की युद्धात विजय मिळवल्यानंतर दुर्गा मातेने दुर्गाकुंडाच्या किनाऱ्यावर विश्राम केला होता आणि तिथे आपली अस्सी, अस्सी म्हणजे तलवार, ती तिथं तिने सोडून दिली होती. आणि असं म्हणतात की ती तलवार तिथं पडली आणि त्यातून तिथं नदीची निर्मिती झाली. आणि हा सगळा संगम परिसर असल्यामुळे अत्यंत पवित्र असा मानला जातो. जवळच काशी खंडोक्त संगमेश्वर महादेवाचं इथं मंदिर आहे. आणि काशीमधली, म्हणजे वाराणसीमधली जी पाच तीर्थ आहेत, त्यातलं एक तीर्थ म्हणजे हा अस्सी घाट आहे. तिकडे वेगवेगळ्या साधू संतांचे आखाडे आहेत. आणि पूर्वीचा जो जुना घाट होता, त्याला त्याचा पूर्ण जीर्णोद्धार आता झालेला आहे आणि तो आधुनिक पद्धतीने बनवला गेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परदेशी पर्यटकांचं हे खूप आवडतं ठिकाण आहे. याचं कारण असं की तुम्ही जर सकाळी सकाळी तिथं गेलात, ही एक खूप खास गोष्ट वाराणसीत बघायला मिळाली की

अगदी सकाळी तुम्ही 4, 4:30, 5 जरी रस्त्यावर बाहेर आलात कुठल्याही घाटावर जाण्यासाठी, तरीसुद्धा सगळी वाहनं उपलब्ध असतात. तर सुबह ए बनारस हा एक कार्यक्रम तिथं आयोजित केला जातो 80 घाटावर, आणि म्हणजे असा सुंदर गंगेचा काठ आणि त्या काठावर चाललेला योगाभ्यास किंवा योगाचं संपूर्ण तिथं सतत

आज अस्सी घाटाबद्दल बोललो वाराणसी मधल्या. पुढच्या वेळेला महाराष्ट्रातला एक घाट असणार आहे आपल्या सोबत. ऐका ऐकवत रहा FM रेनबो प्रसारण सेवा 107.1 MHz. यानंतर उपेंद्र भट यांच्या स्वरात आपण ही हनुमानाची स्तुती ऐकूया.

नमस्कार, मी अशोक पत्की. सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबोवर.

FM रेनबो 107.1 MHz आणि वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी. शनिवार आणि या श्रावणी शनिवार विशेष करून आणि पिंपळाचं झाड यांचा परस्पर संबंध अनेकदा आपल्याला जोडलेला दिसून येतो आणि त्याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे अश्वत्थ असं मानलं जातं पिंपळाला. तर त्याच्या संदर्भामध्ये अनेक कथा या त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत.